ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM, आनंदी रहा आणि आनंद

0: मित्रांशिवाय आयुष्यपूर्णच हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां, ऐसा यार आला.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर अपोप फिरकत. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां, ऐसा यार आला.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकत. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: नमस्कार, मैं हूं पेंटल. आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: कुछ दिन पहले एक भाई मिले, उन्होंने कहा सुबह क्या हुआ, कहते मैं उठा, ऐसे बेड से उठा तो टेबल थी बेड के सामने, मेरा पैर लग गया टेबल से। तो मैंने सबको जोर जोर से डांट लगानी शुरू कर दी, दिखता नहीं, अपने सब स्टाफ को बुलाया, वाइफ को बुलाया, दिखता नहीं बेड के सामने टेबल रखिए, उठा मेरा पैर लग गया, सबको डांट रहा था। तो धीरे से किसी ने आके कान में कहा, सर रात को आपने रखी थी। अब जैसे ये पता चला कि रात को आपने रखी थी, अब व्यवहार कैसा हो जाएगा? इसीलिए जीवन में जितने विघ्न हमें दिखाई दे रहे हैं, जिनके लिए हम औरों को डांट रहे हैं, औरों को जिम्मेवार ठहरा रहे हैं, औरों पर चिल्ला रहे हैं, वो जीवन में विघ्न हमारे किसने रखे थे? किसने रखे थे? वो हमने ही रखे थे। अब औरों पर डांटने की बजाय हमें क्या करना है? हमें क्या करना है कि आज उसको ध्यान से साइड पे रखना है। तो जो मेरे जीवन में हो रहा है, अगर मुझे ये क्लैरिटी है कि जैसा कर्म वैसा कॉन्सिक्वेंस, तो मुझे उंगली फिर किसी और पर नहीं, उंगली यहाँ और ठीक करने की उंगली भी यहाँ। वी आर नॉट डूइंग अ फेवर टू एनीबडी एल्स। ये हम कहते हैं ना, उसने किया इतना, मैं कैसे क्षमा करूं? उनको नहीं क्षमा कर रहे, अपने आप को क्षमा कर रहे हैं।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: नमस्कार श्रोते हो, कसे आहात? आणि तुमचा आमचा आपुलकीचा जिव्हाळ्याचा प्रश्न, गाणी ऐकताय ना, ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमचं घेणारे कार्यक्रम ज्याचं नाव आहे स्वरसंध्या, आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकतात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर। आनंदी रहा, आनंद लुटा। श्रोतो, मागच्या भागात तुम्हाला सांगितलंच होतं की आज भाग आपला जो होणार आहे त्या भागामध्ये आपण स्मिताताईंकडनं संतूर याच वाद्याबद्दलची अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आजच्या भागात कोणती कोणती गाणी ऐकणार आहोत हे आपण जाणून घेऊयात। नंबर 1960 साली प्रसिद्ध झालेला चित्रपट होता, ज्याचे काही समीक्षकांनी कौतुक केले होते। नंबर 2 1966 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता, जो तमिळ, तेलुगू आणि तुर्किश भाषेमध्ये रिमेक करण्यात आला होता। नंबर 3 1966 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता, ज्याचे संगीत चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 50 वर्षांहूनही अधिक काळ होऊनही अजूनही लोकप्रिय आहे। चला तर मग असेच काही गाणी आणि संतूर या विषयाची माहिती आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत स्मिताताईंकडनं। आपल्या स्टुडिओमध्ये स्मिताताईंचे मी स्वरसंध्या या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो।
3: थँक्यू ऋषी, सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत। मागच्या भागात पण आपण संतूरची माहिती घेतली होती, आणि या भागात पुढे जाण्यापूर्वी ऋषी एखादं छानसं संतूर मधलं गाणं ऐकूनच कार्यक्रमाला सुरुवात करायची का?
2: हो ताई, काहीच हरकत नाही, आपण आजच्या पहिलं गाणाकडे आता आपण वळूयात। 1960 साली प्रसिद्ध झालेला चित्रपट होता, ज्याचे 21व्या शतकातील काही समीक्षकांनी कौतुक केले होते। त्याचे नाव होते बरसात की रात। हा चित्रपट ब्लॉकबस्टर आणि 1960 मधील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला। 21व्या शतकातील काही समीक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे, विशेषत मधुबाला यांच्या कामगिरीची आणि साऊंडट्रॅकची दखल घेतली आहे। या चित्रपटातले एक गाणे आता आपण ऐकणार आहोत। या चित्रपटामध्ये 9 गाणी होती आणि ह्या सगळ्या गाण्यांची एकूण लांबी होती

0: आपण संतूर या वाद्याची माहिती घेतोय आणि हे आपण पाहिलंय की हे वाद्य प्रामुख्याने एक चौकोनी अशा आकाराचं आहे. याला मुख्य पट्ट्या, तारा, खिळे किंवा पिना आणि वाजवायला काड्या असतात. एक एक तार वेगळी वाजत असल्यामुळे यावर सलग सूर निघत नाहीत, पण सुरांचा पाऊस पडल्यासारखा अगदी वेगळाच अनुभव संतूरमध्ये येतो. ऋषी, तुझं पहिलं गाणं ऐकवलंस ना, गरजत बरसत सावन आयोरे, ते अगदी समर्पक आहे बरं का संतूरला. संतूर हे काश्मीरी वाद्य असल्यामुळे उत्तुंग पहाड, त्यातून जुळजुळ वाहणारे झरे, दगड गोट्यांमधून खळखळ आवाज करत असणाऱ्या नद्या, नीरव शांततेत कूजन करणारे पक्षी, अशी चित्र डोळ्यासमोर आपोआप उभी राहतात आणि ते सगळं चित्र संतूर वादनामध्ये आपोआपच उतरतं. हा सगळा निसर्ग ज्या गाण्यामध्ये उतरलाय असं एखादं आणि ज्याच्यात भरपूर संतूर वाजवलंय असं गाणं आता आपण श्रोत्यांना ऐकवूया.
1: वा ताई, तुम्ही खूप छान माहिती आज श्रोत्यांपर्यंत पोहोचवली आहेत आणि त्याच अनुषंगाने तुम्ही जसं म्हटलं निसर्गाच्या सानिध्यात जाणारं गाणंही आता आपण ऐकणार आहोत. चला श्रोत्यो, आता वेळ झाली आहे आपल्या आजच्या भागाचं दुसरे गाणे ऐकायची. श्रोत्यो, 1966 साली प्रसिद्ध झालेला हिंदी चित्रपट होता जो तमिळ, तेलगू आणि तुर्किश भाषेमध्ये रिमिक करण्यात आला होता. त्याचे नाव होते आखरी खत. आखरी खत या चित्रपटामुळे आपल्याला हिंदी चित्रपट सृष्टीतला एक नवीन चेहरा मिळाला, राजेश खन्ना. आखरी खत या चित्रपटाचे 1979 साली तमिळ भाषेमध्ये पुंथा नीर, 1981 साली तेलगूमध्ये चिन्नारी चिट्टी बाबू आणि 1974 साली तुर्की

मध्ये गारी पुश रिमेक करण्यात आला होता। आता आपण जे गाणे ऐकणार आहोत, मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे पहाडी रागाचं वर्णन ज्या पद्धतीने केले त्याच पहाडी रागावर हे गाणे बांधले असून संगीतकार होते खयाम, गीतकार होते कैफी आझमी। चला तर मग ऐकूयात हे आखरी खत या चित्रावरलं पुढचं गीत। गाण्याचे बोल आहेत बहारो मेरा जीवन भी सवारो।

0: ताई आता पुढचा प्रश्न मला असा विचारायचा की माझ्या बरोबरची जी पिढी आहे त्यांना आतापर्यंत फक्त एकच व्यक्ती असा माहिती आहे की जे संतूर वाजवतात आणि त्यांचं नाव शिवकुमार शर्मा. तुमच्याकडनं अधिक जाणून घ्यायला आवडेल की शिवकुमार यांच्या खेरीज आणखीन कोणी संतूर वाजवलेले आहे का?
1: तसे काश्मीरच्या भूमीतले आणि या काश्मीरी वाद्याची जन्मभर सेवा करणारे पंडित शिवकुमार शर्मा यांची माहिती मागच्या भागात पण आपण घेतलीच होती. काश्मीरच्याच भूमीचे सुपुत्र पंडित भजन सोपोरी, अभय सोपोरी हे दोन जगप्रसिद्ध संतूर कलाकार आहेत बर का. तसंच पंडित शिवकुमार शर्मा यांचा मुलगा राहुल शर्मा हा पण अगदी जगप्रसिद्ध कलाकार असून त्यांनी पण भारतीय शास्त्रीय संगीताबरोबरच वेस्टर्न म्युझिकची फ्युजन करून तरुणाईला आवडेल असं मॉडर्न संगीत निर्माण केलंय. तसंच उल्हास बापट, तरुण भट्टाचार्य, दिलीप काळे, सतीश व्यास, धनंजय दैठणकर, निनाद दैठणकर अशी काही नावं प्रामुख्याने सांगता येतील.
0: दिलीप काळे या नावाचा उल्लेख केला त्याच्यावरून तुम्हाला सांगतोच होतो वारीला जायचं पालखी बरोबर. मागच्या वर्षी माझं 25वं वर्ष पूर्ण झालं आणि एक वर्ष असं होतं की ते दिलीप काळेचे आहेत ते स्वतः माझ्या बरोबर आळंदी ते पुणे वारी पायी चालत माझ्या बरोबर पुण्यापर्यंत आले होते. याचा उल्लेख केला त्यांच्याबद्दलची
1: सांगितली. इतके महान कलाकार आहेत,
0: येस प्रसिद्ध कलाकार आहेत आणि संतूर वादक आहेत आणि त्यावेळेला आम्हाला खूप आनंद झाला होता. संपूर्ण वेळ आमच्या बरोबरचे चालत पुण्यापर्यंत आले होते.
1: वा वा ऋषी, पण हे वाद्य थोडं कठीण असल्यामुळे जितक्या प्रमाणात लोक व्हायोलिन किंवा गिटार किंवा हार्मोनियम शिकतात तितक्या मोठ्या प्रमाणात संतूर शिकत नाहीत. अर्थात इथे ज्यांची नावं घेतली आहेत ते कलाकार आणि त्यांचे विद्यार्थी यांनी संतूरची परंपरा जागृत ठेवली आहे बर का. पण ऋषी, अजून पुढे जाण्याआधी आपण श्रोत्यांना एक गाणं ऐकवूया का?
0: चला तर मग श्रोतो, आता वेळ झाली आहे आपलं पुढचं गाणं ऐकायची. श्रोतो, 1966 साली प्रसिद्ध झाला हिंदी चित्रपट होता ज्याचे संगीत चित्रपट झाल्यानंतर 50 वर्षांहून अधिक काळ होऊन अजूनही लोकप्रिय आहे. नाव ते आए दिन बहार के. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि त्या वर्षीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन यादीत 7व्या स्थानावर राहिला. या चित्रपटाचे संगीत प्रदर्शित झाल्यानंतर 50 वर्षांहून अधिक काळ होऊनही अजूनही लोकप्रिय आहे. विशेषतः ये कली जब तलक फुल बनके खिले आणि आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते या गाण्याचे संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल, गीतकार आहेत आनंद बक्षी आणि स्वरसाज सोरेला आहे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी. कदाचित श्रोत्यांनी ओळखलं जात असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय, तर गाण्याचे बोल आहेत सुनो सजना पपी हेनी. अतिशय सुरेख गाणं आपण ऐकणार आहोत आए दिन बहार के या चित्रपटामधलं पुढचं गीत.

0: ताई आता आपल्या या भागामधला पुढचा प्रश्न मला तुम्हाला आता असा विचारायचा आहे. आतापर्यंत आपण बरीच गाणी ऐकली, पण संतूरमध्ये जास्त गाणी शास्त्रीय संगीतावरतीच आधारित आहेत का?
1: भरपूर गाणी आहेत शास्त्रीय संगीतावर आधारलेली, पण अगदी तितकीच गाणी भावसंगीतातली, लोकसंगीतातली अशी पण आहेत बर का. आता असंच एक गाणं ऐकूया का श्रोत्यांना, जे अगदी खास फिल्मी गीत म्हणून सगळ्यांच्या मनात बसलेलं असेल. जसं की रोका कई बार मैंने दिल की उमंग को, किंवा शम्मी कपूरचं इशारो इशारो मे, किंवा किसी राह में किसी मोड पर. तर ऋषी यातलं कुठलं गाणं आज ऐकवायला आवडेल?
0: तसं पाहायला गेलं तर तुम्ही तिन्ही गाणी अतिशय सुरेख निवडले श्रोत्यांना ऐकणार. परंतु वेळेअभावी आपण इथे एकच गाणं आपण ऐकू शकणार आहोत. आणि मी जे गाणं निवडलं आहे ते आहे 1970 साली प्रदर्शित चित्रपट जो झाला होता त्या चित्रपटाचं नाव होतं मेरे हम सफर. आणि जे गाणं आता पुढचं आम्ही ऐकणार आहोत ते गाणं जितेंद्र आणि शर्मिला टागोर यांच्यावरती पिक्चराइज केलेलं आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत. गाण्याचे बोल आहेत किसी राह मे किसी मोड़ पर. चला तर मग ऐकूयात 1970 साली प्रदर्शित झालेल्या मेरे हम सफर या चित्रपटामधलं हे पुढचे गीत.

0: ताई मागच्या भागात संतूर वाद्याची थेरपीमध्ये कशा पद्धतीने वापर केला जातो त्या संदर्भातली माहिती खूप छान तुम्ही श्रोत्यांना दिली होती. आणखीन काही माहिती आहे का त्या संदर्भातली?
1: हो जरूर. एकतर हा मुद्दा आपण आता समजून घेतलाय

0: म्युझिक थेरपीमध्ये क्लायंटची हिस्ट्री, नंतर त्यांची आवडती वाद्य, गायक, वादक वगैरे आपण आधी माहिती करून घेतो. तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची माहिती ऍज अ काउन्सेलर आपल्याला माहिती करून घ्यावी लागते, कारण बरेच आजार हे ताणतणावातून निर्माण होतात, नाही का? तर हा ताण हलका करायला क्लायंटला संगीत ऐकणं किंवा वाजवणं किंवा स्वतः म्हणणं यातलं जे काही आवडेल ते करायला आपण परमिशन देत असतो. ज्यांना संतूर आवडतं त्यांना थेरपीसाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत, हा मुद्दा आपण मागच्या वेळी पाहिला होता. याच्यामध्ये भरपूर सारी रागदारी वगैरे शास्त्रीय संगीत, तसंच सुगम संगीत, बॉलिवूडमधलं म्युझिक, तसंच वेस्टर्न सोबत केलेली फ्युजन, असे खूप पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे क्लायंटच्या चॉईसनुसार शिकायला, वाजवायला आणि त्यासोबत गुणगुणायला किंवा व्यक्त व्हायला खूप ऑप्शन्स आहेत. तर आपण ताणतणावांबद्दल बोललो. आपल्या आजूबाजूची परिस्थिती, मनाविरुद्ध कराव्या लागणाऱ्या तडजोडी, आजार, पैशाची अडचण किंवा चिंता, बिघडलेले नातेसंबंध, अशा अनेक गोष्टी जेव्हा खूप टोकाला जातायत असं वाटायला लागतं ना, तेव्हा हा ताण येतो. खरं तर ताण काही प्रमाणात चांगला पण असतो बरं का, पण त्याबद्दल बोलण्यापूर्वी एक छानसं गीत श्रोत्यांना ऐकवूया आणि मग पुढे जाऊया.
1: नक्कीच श्रोत्यांना सुरेख असं गीत ऐकवणार आहोत. 1972 साली प्रसिद्ध झालेल्या हिंदी चित्रपटामधील असे गाणे होते जे राजेश खन्ना यांनी सुरुवातीला मंजूर केले नाही. हिंदी चित्रपट नाव होते मेरे जीवन साथी. 1971 सालच्या राजेश खन्ना यांचा तनुजा यांच्या बरोबर ब्लॉकबस्टर चित्रपट हाथी मेरे साथी या चित्रपटानंतरचा दुसरा चित्रपट होता. राजेश खन्ना यांनी सुरुवातीला आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते गाणे मंजूर केले नव्हते, परंतु जेव्हा दिग्दर्शक रविकांत नागाईच यांनी आर डी बर्मन यांना सांगितले तेव्हा आर डी बर्मन राजेश खन्ना यांच्या खोलीत हार्मोनियम घेऊन गेले आणि खन्ना यांनी ट्यून मंजूर केल्याचे सांगून 15 मिनिटांनी परत आले. गाणे होते ओ मेरे दिल के चैन, जे गाणे गायले आहे किशोर कुमार यांनी. गीतकार होते मजरू सुलतानपुरी आणि संगीतकार होते आर डी बर्मन. चला तर मग ऐकूयात ओ मेरे दिल के चैन.

श्रोतो संतूर या वाद्याविषयीची अधिक माहिती आणि अजून गाणी आपण ऐकणारच आहोत, परंतु एका क्षणभर विश्रांतीनंतर. श्रोतो तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही असे गेलो असे आलो. ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: ऐकलत
1: श्रोतो, क्षणभर विश्रांती नंतर मी आरजे ऋषी आणि
2: डॉक्टर स्मिता सोवनी
1: तुमचे सगळ्यांचे स्वरसंध्या या मालिकेमध्ये पुनश्च स्वागत करतो। हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर। आनंदी रहा, आनंद लुटा।
2: तर ब्रेकच्या आधी आपण ताणाबद्दल बोलत होतो नाही का, की ताण काही प्रमाणात चांगला पण असू शकतो। म्हणजे हे जे गाणं ऐकलं होतं ना आता, ओ मेरे दिल के चैन, आठवून पहा बरं, प्रियकराला प्रेमात चैन पडत नाहीये। खरं म्हंटल तर ही पण एक प्रकारची अस्वस्थताच हो ना, पण हवी हवीशी बरं का, ह्या ताणाचा त्रास होत नाही। ही आहे हवी हवीशी हुरहुर, पण ही जेव्हा नकारात्मक व्हायला लागते ना, तेव्हा तिचं रूपांतर होतं टेन्शन मध्ये। म्हणजे मनावर साठलेलं ओझ, अश्रू, भीती किंवा न्यूनगंड किंवा चिंता, काळजी, संताप, उदासपणा, जेलसी किंवा असूया किंवा जळजळ, अपमान, नाकारलं गेल्याची भावना, अशा नको नकोशा भावना जेव्हा होतात ना, तेव्हा आपण त्याला म्हणतो नकोसा ताणतणाव। या नकोशा भावनांच्या प्रभावातून बाहेर काढण्यासाठी सुद्धा संगीतच मदत करतं। खास करून गटारासारख्या तुंबलेल्या भावनांना मोकळी वाट करून द्यायला संगीत जणू काउन्सेलर सारखीच मदत करतं बरं का। आता असं एक गाणं ऐकूया की जिथे विरहामुळे किंवा दुराव्यामुळे ती प्रेयसी तिच्या मनातली तगमग व्यक्त करते।
3: आता तुम्ही जे बोलत ना त्याच निगडीत एक मराठी गाणं सुचतंय, तेच आपण श्रोत्यांना ऐकूयात। श्रोतो, भारत आंबे यांनी अनेक उत्तम उत्तम भावगीत मराठी साहित्याला दिली आहेत। यातलंच एक गीत आता आपण ऐकणार आहोत, ते राजकवी भारत आंबे यांचे अप्रतिम गीत लता मंगेशकर यांनी गायले आहे, तर संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी। अवीट गोडीचं हे गीत कधीही आणि कुठेही कानावर पडलं तर मराठी रसिकाला जागेवरच खेळून ठेवतं। अर्थात यात संगीत आणि लता दीदींच्या आवाजातील अर्थता याचा फार मोठा वाटा आहे। मुळात तांब्यांचे शब्द त्या मागचे अर्थ पंडितजींनी तितक्याच ताकदीच्या आवाजात गाऊन घेऊन या कवीच्या शब्दांचं अक्षरशः चीज केलंय, आणि तांब्यांच्या साऱ्याच कवितांच्या बाबतीत हे विधान सत्य आहे। नदीला पूर आल्यानं एका तीरावर अडकून पडलेल्या कोणा स्त्रीचे हे गाणं असावं असंच वाटतं। किंबहुना नदीला आलेला पूर, सुटलेलं वादळ, काळकुट्ट झालेलं आकाश आणि नदीचं वर चढलेलं पाणी, उतराची वाट पाहत उभी असलेली कुठली तरी विस्कटलेली स्त्री असं चित्रण हे गाणं ऐकताना डोळ्यासमोर उभं राहतं। म्हणत आहे की तिचा प्राण विसावा म्हणजेच पती किंवा प्रियकर नदीच्या पलीकडे तीरावर आहे आणि मी मात्र अलीकडच्या तीरावर अडकून पडली आहे। नदी पार करावी तर ती वैरिणी असल्यासारखी अफाट वाहतीये, तिनं वाट अडवून धरली आहे, जणू काळ नागिणी झाली आहे। आणि ह्याच गाण्याला सुरेख असा संतूर वाद्याचा आवाज सुद्धा खूप छान आपल्याला ऐकायला मिळतो। तर हेच गाणं आता आपण ऐकणार आहोत। गाण्याचे बोल आहेत कशी काळ नागिणी। ऐकूयात हे सुरेख असं मराठी गीत।

0: वाह, विरहाचीच भावना व्यक्त करणारं हे एक गीत आपण ऐकलं, कशी काळा नागिणी. आणि थोडं वेगळा पोत असलेलं पण विरहाचीच भावना व्यक्त करणारं रैना बीती जाय हे गाणं आता श्रोत्यांना ऐकूया का?
1: हो ताई, नक्कीच. आणि आपल्याकडे ते उपलब्ध सुद्धा आहे. श्रोते, विश्रांतीला जायच्या आधी तुम्हाला म्हणालो होतो की 1972 साली प्रसिद्ध झाला हिंदी चित्रपट होता, जो एका बंगाली चित्रपटाचा रिमेक होता. त्याचे नाव होते अमर प्रेम. हा चित्रपट 1970 साली प्रसिद्ध झालेल्या निशी पद्मा ह्या बंगाली चित्रपटाचा रिमेक होता. शर्मिला टागर त्यांचा मुलगा सैफ अली खानच्या जन्मानंतर साईन केलेल्या पहिल्या चित्रपटांपैकी हा एक चित्रपट होता. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत, या गाण्यामध्ये दोन रागांचे सामान्य मिश्रण आहे. मुखड्यामध्ये राग तोडी आहे आणि अंतरामध्ये खमाज राग आहे. या गाण्याचे संगीतकार आहेत आर डी बर्मन आणि गीतकार आहेत आनंद बक्षी. तर गायले आहे स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी. गाण्याचे बोल आहेत रैना बीती जाए.

0: स्मिताताई, पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे. आपण जी म्युझिक थेरपी देतो त्यामध्ये सुरांइतकेच शब्दांना पण महत्व असते का?
1: वा ऋषी, काय छान प्रश्न विचारलास. संगीताची व्याख्या म्हणजे डेफिनेशनच अशी आहे की गीतम वाद्यम तथा नृत्यम त्रयम संगीतम उच्चते. अर्थातच गीत म्हणजे शब्द सुरांनी नटलेलं गाणं, वाद्यवादन आणि नृत्य या तिन्हींचं मिळून बनलेलं असतं ते संगीत. जर आपल्याला फक्त सूर हवे असतील ना, तर थेरपीच्या खूप खोलात जाऊन विचार करायला लागतो, बरं का. जसं की क्लायंटची हिस्ट्री वगैरे, आपण त्याविषयी आधी बोललेलो आहेत. पण सध्या स्वरसंध्यामध्ये आपण पेशंटवर काम करत नसून सर्वसामान्यपणे संगीत कसं ऐकावं, त्याच्यामुळे कोंडलेल्या भावनांना काढून माणूस पुन्हा सकारात्मक ऊर्जा कशी मिळवू शकतो या दृष्टिकोनातनं शिकत आहोत. ज्यांना फक्त सूर ऐकायला आवडतात ना, त्यांच्यासाठी मी सुचवेन पंडित शिवकुमार शर्मा यांचा राग अंतर्ध्वनी, म्हणजे जणू आपल्या अंतःकरणाचा पडसादच. हा राग एका जागी बसून डोळे मिटून ऐकून पहा बरं. अर्थातच गाडी चालवताना किंवा काम करताना डोळे मिटून भलतेच प्रयोग करू नका बरं का श्रोते हो. तर निवांत एका जागी बसून डोळे मिटून बसा, आडवे पडून ऐकलात ना राग अंतर्ध्वनी तरी चालेल. मन किती शांत झालं तो अनुभव घ्या आणि तो अनुभव कसा होता हे आम्हाला जरूर कळवा बरं का. अर्थातच ते श्रेय त्या महान कलाकारांचंच बरं का.
0: वा ताई, खूपच वेगळ्या दृष्टिकोनातून आज तुम्ही श्रोत्यांना संगीताकडे पाहायला तुम्ही सांगत आहात. पण मला काय वाटत आहे की आजच्या जो भागामध्ये आपण जी काही गाणी घेतली ती थोडी जास्त करून गंभीर मूळचीच गाणी होती, नाही का? तर मग आपण श्रोत्यांना एखादं हलकं फुलकं गाणं ऐकवायचं का हो?
1: जरूर. पहा बरं, एखादी प्रेयसी तिच्या प्रियकराला भेटणार आहे, त्याला आपण खूप सुंदर दिसायला हवं ना, म्हणून मग नटतीये मुरडतीये आणि अर्थातच साथीला आहे संतूर, असा गोड मूड पकडणारं एक गाणं ऐकवायचं.
0: नक्कीच. आणि तुम्ही ज्या पद्धतीने गाण्याच्या संदर्भात बोलत होता त्याच्यावर मला एक गाणं आता सुचलेलं आहे, तेच गाणं आता आपण श्रोत्यांना ऐकूयात. 1973 साली प्रसिद्ध झालेला हिंदी चित्रपट होता जो एका बंगाली कथेवर आधारित होता. 1973 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते सौदागर. हा चित्रपट नरेंद्रनाथ मिश्रा यांच्या रास या बंगाली कथेवर आधारित होता. या चित्रपटाने व्यावसायिक दृष्ट्या चांगली कामगिरी केली नव्हती, तरी 46व्या अकादमी पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी भारतीय प्रवेश म्हणून त्याची निवड करण्यात आली होती. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत त्याचे रिमिक्स व्हर्जन खूप गाजले होते, लोकांना आठवतही असेल. वैशाली सामंत यांचं रिमिक्स व्हर्जन होतं. गाण्याचे बोल होते सजना है मुझे सजना के लिए. ऐकूयात रिमिक्स व्हर्जन ची छोटीशी झलक आपण आधी ऐकणार आहोत आणि त्यानंतर सौदागर ह्या चित्रपटामधलं ओरिजिनल ट्रॅक आपण ऐकवणार आहोत.

0: आता पुढचं गाणं पण प्रेमाचंच ऐकूया हा, पण यात आहे आपल्या अहंकाराचं पूर्ण समर्पण. जणू तिला प्रेमात सापडलाय अगदी परमेश्वरच. यातही साथीला आहे अर्थातच संतूर.
1: वा, तुम्ही तरी ज्या प्रमाणे समजून देत होता श्रोतांना, त्यावेळेला मला फक्त एकच गाणं डोक्यामध्ये आलं. खानदान या चित्रपटातलं 1965 साली प्रदर्शित झाला होता आणि त्यामधलंच हे अतिशय सुरेख गाणं श्रोते आता आपण ऐकणार आहोत. गाण्याचे बोल आहेत, तुम्ही मेरे मंदिर. लता दिदींनी हे गाणं अतिशय सुरेखरित्या गायलेले आहे. चला तर मग ऐकूयात गीत.

0: वाह ताई, आजचा भाग तर खूपच छान लागला नाही का? पण काय श्रोतो, आपल्याला वेळेकडे पण लक्ष ठेवणे खूप गरजेचं आहे आणि आता कार्यक्रमाची वेळ पण आता आपली संपत आलेली आहे, त्यामुळे श्रोतो तुम्हाला नेहमीप्रमाणे मी शेवटचं गाणं सोडून जाणारच आहे. तत्पूर्वी या कार्यक्रमाबद्दलच्या काही प्रतिक्रिया तुम्हाला जर का आमच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील, व्हॉइस नोटच्या माध्यमातून सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचू शकणार आहात, त्यासाठी तुम्हाला मी आमचा भ्रमणध्वनी क्रमांक देतोय. ज्या श्रोत्यांची प्रतिक्रिया आम्हाला चांगली वाटेल तर ते प्रश्न आणि प्रतिक्रिया पुढच्या काही भागांमध्ये तुमच्याच आवाजात आम्ही ऐकू शकणार आहोत. भ्रमणध्वनी क्रमांक आहे 7414999185. मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो 7414999185. चला तर मग अशाच काही नवीन वाद्यांसह, नवीन माहितीसह आणि नवीन हिंदी मराठी जुन्या गाण्यांसह पुढच्या भागात आम्ही म्हणजेच आरजे ऋषी आणि स्मिता सोनी आम्ही तुम्हाला पुनश्च भेटायला येऊच. शेवटचं गाणं श्रोते हो तुमच्यासाठी मी सोडून जातोय अतिशय सुरेख हिंदी गाण्यात. ते गाणे आहे 1987 सालच्या एका चित्रपटामधलं. श्रोते 1987 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते इजाजत. हा चित्रपट सुबोध घोष यांच्या जातुग्रह या बंगाली कथेवर आणि 1964 साली प्रदर्शित झालेल्या जतुग्रह या बंगाली चित्रपटावर आधारित होता. या चित्रपटामध्ये एकूण 4 गाणी होती. ही सगळी गाणी आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली होती. सगळी गाणी ही गुलजार साहेबांनी लिहिलेली होती. या 4 गाण्यांपैकीच एक गाणे आपण आता ऐकणार आहोत. याच गाण्यामुळे आशा भोसले यांना त्यांचा दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. गाण्याचे बोल आहेत मेरा कुछ सामान, अतिशय सुरेख गाणं ऐकणार आहोत. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मला म्हणजेच आरजे ऋषीला आणि
1: डॉक्टर स्मिता सोवनी
0: यांना निरोप द्या. धन्यवाद. ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लो.

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: नमस्कार, आप सुन रहे हैं रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM पर. मैं स्मिता जयकर, खुश रहो, खुशियां बांटो.
3: खाबों का सफर आरजे सनी के साथ.

नमस्कार अलकप्रेमी रसिकश्रोते हो, नमस्कार. तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत खास अलकप्रेमी रसिकश्रोत्यांसाठी आणि अलककरांना संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगतदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि गेल्या 4 वर्षांपासून अलकप्रेमी रसिकश्रोते हो तुमच्या पसंतीस उतरलेल्या कार्यक्रमात अलगची झलक मध्ये अलग तुमची रसिक श्रोते हो झलक आमची अलकप्रेमी रसिक श्रोते हो. आज 18 जानेवारी 2026 आणि अलगची झलक प्रयोग क्रमांक 188 म्हणजे तारखेत 18 आहे आणि प्रयोगात पण 18 आहे असा कपिला षष्टीचा योग आलाय आणि आपण आता वळणार आहोत गेल्या वेळेला विश्व लेखकांचे साहित्य मंच महाराष्ट्र ज्यांचे संस्थापक आहेत अलककर वंदना सोरते संचालक अलककर वैभव भटावले आणि आपल्यापर्यंत नित्यनियमने अलक पटवतात त्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अलककर वृषाली पाटील कर्नाटक कोगनोळी. अलककर वृषाली तुम्हाला धन्यवाद. अलककर वंदना अलककर वैभव तुम्हालाही मनपूर्वक धन्यवाद. समूह चालवणं कठीण असतं, अनेक हेवे दावे रुसवे फुगवे असतात आणि मग त्यात अलककर उचालींसारखी एखादी चांगली व्यक्ती आपल्याला सापडली की आपला उत्साह वाढतो आणि समूहाचं अगदी उत्तम नाव सगळीकडे होत असतं. तुम्हालाही मनपूर्वक धन्यवाद. ऐकूया पहिली अलक आजच्या कार्यक्रमातील विश्व लेखकांचे साहित्य मंच यांच्या वतीने पाठवलेली अलक. अलककर सौ विद्या चव्हाण माने सोलापूर. अलककर विद्यालयात सावली ती सतत सोबत असायची म्हणून एकटेपणाची जाणीव कधीच झाली नाही. एकांतातल्या अश्रूला तिची हळूवार साथ मिळत गेली. ती थांबली, पावले अडखळली, पण ती पुढे सरकली. तेव्हाच तिला समजलं सावली होती पण तिची नव्हतीच. अलककर विद्या, बरेच अर्थ तुमच्या या अलकमध्ये लपले आहेत बरं का. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं सरळ अर्थ असा आहे की या अलकमध्ये सावली तिची नव्हती म्हणजे आपल्याबरोबर सतत कोणतरी त्या ठिकाणी आपला पाठपुरावा करत होतं, आपल्याबरोबर त्या ठिकाणी नित्य नियमाने राहत होतं आणि आधार देत होतं असा अर्थ घेऊ शकतो. आता सावली तिची नव्हती याचा अर्थ त्या ठिकाणी आधार आता नाही आहे, आधार आता संपुष्टात आला आहे, पण तरीही आठवणींची सावली मात्र बरोबर आहे. सतत त्या ठिकाणी आठवणी त्यांच्याबरोबर घुटमळत आहेत आणि आता ते परके झालेले असले म्हणजे दूर झालेले असले तरी त्या ठिकाणी आधार देण्याचं काम करतच आहेत. ती अडखळली नाही, पावली अडखळली, तरी ती पुढे सरकली. ती थांबली, पावली अडखळली, पण ती पुढे सरकली. यातून पुढे जाण्याचा एक विश्वास. ती सतत सोबत असायची म्हणून एकटेपणाची जाणीव नव्हती. यातूनही बऱ्याच गोष्टी कळतात. खरं म्हणजे सर्वांग सुंदर अशी अलग तुम्ही पाठवली आहात. खूप खूप छान. तुम्हाला मानाचा मुजरा. ऐकूया विश्व लेखकांचे साहित्य मंच महाराष्ट्र यांची पुढची अलग. कराड येथील अलककर जीत मगरे. अलककर जीत मगरे लिहितात दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. तो काही न बोलता नेहमीप्रमाणे ऑफिसला निघून गेला. तिचा रुसवा आपण आताच काढावा हा विचार करून तो दुपारीच ऑफिसमधून सुट्टी घेऊन घरी आला. दारावरील ग्रुप काढून तो घरात आला पण टेबलावर फडफडणारा कागद त्याला खूप काही सांगून गेला. अलककर जीत खूप काही म्हणजे खूप काही बरंच काही म्हणजे असंही असू शकेल ती निघून गेले कायमची. तिने सावली सोडली आहे. सावली फार महत्वाची असते. ती आपल्या सतत सोबत असते. सावली नाही आहे म्हणजे आपण म्हणतो ना की तू माझी सावली आहेस, तू माझी छाया आहेस. तू माझी सावली किंवा तू माझी छाया म्हणजे नेमकं काय त्यांच्याकडे बघून एक प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला हुरूप येतो. किंवा ती आपली पडछाया असते, ते आपलं प्रतिबिंब असतं आणि ती निघून गेले म्हणजे आपल्या मनामध्ये आपल्या जीवनामध्ये एक पोकळी निर्माण झाले असा काहीसा विचार तुमच्या अलकमधून दिसतो. पण मला एक गोष्ट आवडली, तो रुसवा काढायला आला होता थोडा वेळ. जर तिने वाट पाहिली असती आणि नेहमीप्रमाणे जर थोडा वेळ वाट पाहिली असती तर नक्कीच त्या ठिकाणी तिच्या मनामध्ये त्याच्याविषयी पुन्हा
एक अर्थपूर्ण जागा निर्माण झाली असती. ठीक आहे, विश्वलेखकांचे साहित्य मंचच्या सर्व समूह प्रशासक संचालक सगळ्यांना मानाचा मुजरा, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. अलककार उचारी तुम्हाला खूप खूप धन्यवाद. चला तर वळूया पुढच्या अलककडे, जी आपल्याला पाठवले नागपूर येथून अलककार सौ वर्षा श्रीकांत गंपावार अर्थात वर्षाश्री. जंगल तोड तर रोखता येत नाही म्हणून त्याने त्यावर उपाय आयुष्यभर जंगलात झाडे लावले. पुरस्कार घेताना त्यांना घर कुठे आहे विचारले तेव्हा ते म्हणाले जंगलच माझे घर आहे. जंगल जंगल पता चला आहे, वा वा वा, खूपच छान. म्हणजे अलीकडच्या नाशिकच्या प्रकरणावरची अलक आहे असं म्हटलं तरी वावग नाहीये. आमचे एक सर आहेत बिडवे सर म्हणून, दरवर्षी जेवढा वाढदिवस तेवढी ते झाडं लावतात आणि फक्त लावत नाहीत तर ती जगवतात. अशा प्रकारची काही माणसं असतात ज्यांना वेळ लागलेलं असतं आणि ती वेळी माणसं जग घडवतात. असंच तुमच्याही अलकमधला तो जो त्या ठिकाणी झाड लावतोय आणि ज्याला हे जंगलच घर वाटतंय म्हणजे विश्वची माझे घर अशी त्या ठिकाणी त्याची परिस्थिती आहे, त्याला मानाचा मानाचा मुजरा. वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले अलककार विशाल अलका मोहन यादव यांनी सातारा येथून. अलककार विशाल लिहितात, गेल्या वर्षी नुकतंच नवीन लग्न झालं होतं तिचं. सोसायटीच्या महिला मंडळाने मकर संक्रांतीनिमित्त नवरा भारतीय सैन्यात आहे म्हणून मोठ्या कौतुकानं तिला हळदी कुंकवाला वाण देण्यासाठी बोलवलं आणि दरवर्षी आवर्जून हक्काने यायचं ह असं बजावलं. यावर्षी तिचा नवरा शहीद झाल्याचे कळताच सारं गणितच बदलून गेलं. अलककार विशाल, तुमचं नाव विशाल आहे, इतरांचं हृदय विशाल असतं तर त्या ठिकाणी अशी यादवी मातली नसती. म्हणजे अशा प्रकारचे विचार त्या ठिकाणी, अशा कुप्रथा की विधवेला बाण द्यायचं नाही, अशा कुप्रथा अशा कुपरंपरा नक्की जन्माला आल्या नसत्या असं आरजे जगदीशला वाटतं. खरंच आहे की ते सगळ्यांचंच मान आहे, तो सगळ्यांना त्या ठिकाणी ते वाण मिळायला हवं, पण आपली संस्कृती काहीतरी वेगळंच सांगत असते, आपली संस्कृती काहीतरी वेगळं सुचवत असते. अर्थात त्याच्यामागे परंपरेच्या काही गोष्टी आहेत, नाहीच नाही, पण आपण काळाची पावलं ओळखायला नकोत का, तसं चालायला नको का? आणि सण समारंभ हे परिवर्तनवादी असतील तर ते अधिक आनंद देणार नाहीत का? विचार करायला लावणारी तुमची अलक आहे, खूप खूप धन्यवाद. चला तर वळूया अंबरनाथ येथील अलककार मेघना अविनाश कुलकर्णी काय लिहितात ते पाहू. दरवर्षीप्रमाणे सर्व पितरीला पूर्वजांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून त्याने ब्राह्मण भोजन ठरवले होते. पूर्वजांबद्दल कृतज्ञता दाखवण्याचा कर्तव्यात पत्नी कायम पाठीशी असल्याने त्याला मनशांती असायची. गेल्या वर्षी पत्नी निवर्तली असल्याने एका काकूंवर स्वयंपाकाचे काम सोपवले होते. आता तब्येत बरी नसल्याचा त्यांचा निरोप आल्याने तो काचित होता. स्वयंपाकघर जाऊन बघतो तर काय, त्याची बायको करायची तसाच स्वयंपाक तयार दिसला. अलककार मेघा, अलक आत्ता वाचली, आली तेव्हा वरवर नजर टाकली, क्षणभर विचार केला घ्यावी की घेऊ नये, पण नंतर विचार केला याच्यात अंधश्रद्धा नाहीये. कदाचित त्या ठिकाणी बहीण स्वयंपाक करून गेली असेल, कदाचित दुसरं कोणतरी स्वयंपाक करून गेला असेल त्याच्या नकळत, कदाचित त्या ठिकाणी त्या काकूच म्हणाले असतील आणि काकूंना परिणती झाली असेल आणि त्या येऊन स्वयंपाक करून गेले असतील. आपण असंच का मानायचं की अंधश्रद्धा आहे, किंवा आपण असंच का मानायचं की ती आत्मा तिचा भटकतोय आणि त्या आत्म्याने तो सुग्रास असं जेवण बनवलं असेल, स्वयंपाक बनवला असेल. कदाचित त्या ठिकाणी मी म्हटलं तशी ही शक्यता असू शकते. आपण श्रद्धेने त्याच्याकडे बघूया, म्हणजे जर इच्छा असेल तर मार्ग दिसेल असं म्हणतो आपण, तसा विचार करूया. सर्व पितृ अमावस्येला असलेलं हिंदू संस्कृतीतील महत्व इथे आपण अधोरेखित करूया, म्हणून त्या ठिकाणी अलग घ्यावीशी वाटली आणि मग मी ती पटकन निवडली. वळूया पुढच्या अलगकडे, निसर्ग कवी या टोपणाने लिहिणारे अलककार श्री किशोर कुमार मलेवार. अलककार किशोर कुमार अलग पाठवताना नाव लिहा, अलककार मेघा अलग पाठवताना आधी अलककार मेघा असं लिहा. याच्या पुढे आपण नियमच करणार आहोत, ज्यांची अलग नावानिशी येईल, पूर्ण नावानिशी येईल, ज्यांची अलग अलककार असं नाव लिहून येईल, गावाचं नाव असेल, त्याच अलग स्वीकारले जातील. कारण संकलनात घेताना पुन्हा हे सगळे सोपास्कार करावे लागतात आणि मग त्यात वेळ जातो. खरंच अलककार मित्रांनो माफ करा, वेळ अत्यंत कमी असतो,
खरच पटापट दिवस निघून जातात आणि मग कधी कधी अलगचा कार्यक्रम या छोट्या छोट्या गोष्टींमुळे सुद्धा राहू शकतो. इतके उपकार आरजे जगदीश्वर कराल याची खात्री आहे. वळूया पुढच्या अलगकडे, जी आपल्याला पाठवली आहे निसर्ग कवी टोपण्णाने लिहिणाऱ्या अलगकार श्री किशोर कुमार मलेवार यांनी. पुन्हा मला नाव घ्यावं लागलं बघा, कारण हे सगळं सांगायचं होतं. तो शेतावर वडिलांसोबत काम करून शाळेत जायचा. लोक त्यांची घरातील गरिबी पाहून गावातील लोक त्याची टिंगल उडवायचे. तो शाळेत तर पहिला यायचा, पण त्याने राज्य शासनाच्या स्पर्धा परीक्षेत प्रथम येऊन अधिकारी बनल्यावर लोकांचाच त्यांच्या वडिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. वा अलगकार किशोर कुमार, 100 पैकी 100 गुण. खरंच गरिबीमध्ये हिणवलं जातं. मलाही त्या ठिकाणी कोणाकडे टीव्ही बघायला जायचं तर अशा कोपऱ्यात बसवलं जायचं की तिथूनही कधी उठावं लागेल. पाहुणे आले तर त्या ठिकाणी पाहुण्यांच्या समोर अपमान केला जायचा, पण टीव्ही बघायचा. लक्ष्मीकांत माझा आवडता नट होता आणि नसती आफत सारखी सिरियल लागायची आणि ती मला सोडावीशी वाटायची नाही. मग मी जायचो, अपमान सहन करायचो. आता मी म्हटलं तर 55 इंचाचा टीव्ही घेऊन पाहू शकतो, पण आता इच्छाच होत नाही, कारण त्या सिरियल्समध्ये आता राम राहिला नाही. मग मीही त्या ठिकाणी प्राध्यापक पर्यंत पोहोचलो, रेडिओ जॉकी झालो. असं होतं, आपण त्या ठिकाणी मेहनत करतो आणि आपण आपली परिस्थिती बदलतो. खरं म्हणजे अशी माणसंच आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतात असं म्हटलं तर काही वावगं ठरेल असं मला वाटत नाही. अलकर किशोर कुमार त्यांना सांगून टाका तुमचा तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा. ऐकूया पुढची अलग. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निगम नीम गव्हाण, तालुका नीम गव्हाण, जिल्हा जळगाव. अलगकार सौ रेखा वाल्मिक मराठे. अलगकार रेखा लिहितात आनंद मेळा. आज शायद भव्य आनंद मेळ्याचे आयोजन केलेले होते. बाजूला कोपऱ्यात राजू रडवेला होऊन बसला होता. जवळ जाताच त्याच्या अश्रूंचा बांध फुटला. रडतच बोलला, मॅडम मॅडम, मागच्या वर्षी आईने तब्येत बरी नव्हती, तरी मला शाळेसाठी इडली करून दिली होती आणि इडली पांढरी शुभ्र का नाही, पण संपूर्ण घर डोक्यावर घेतलं होतं. त्यानंतर एकाच महिन्यात आई देवाघरी गेली, तिची खूप आठवण येते हो. अलगकार रेखा, मला खात्री आहे तिची खूप आठवण येते हो. असं म्हटल्यानंतर तुम्हीच त्याच्या मॅडम असणार, तुमचाच अनुभव असणार आणि तुम्ही त्याला कुरवाळलं असेल, त्याला जवळ घेतलं असेल आणि अरे बाळा मी आहे ना तुझ्यासाठी आई असं म्हटलं असाल. पण त्याला मात्र आईची आठवण येते. मला सुद्धा आईची आठवण वारंवार येते. 24 एप्रिलला माझी आई वारली. कधीही कोणती 24 तारीख दिसली की मला आई आठवते. अगदी रोजही मला आई आठवते. आणि त्याला आणखीन एक गोष्ट आठवत असेल की मी आईला का दिवसलं, मी आईला त्या ठिकाणी इडली पांढरी शुभ्र नाही असं का म्हटलं, ते मन त्याला खात असेल म्हणून त्या ठिकाणी त्याला जास्त त्रास होत असेल. पण तुम्ही मात्र जवळ घेऊन त्याची समजूत काढा. ऐकूया पुढची अलग, जी आपल्याला पाठवले प्रथमच माणिकपुत्र या टोपणनावाने लिहिणाऱ्या गडचिरोली येथील ऍडव्होकेट डॉक्टर पी डी काटकर. अलगकार ऍडव्होकेट डॉक्टर पी डी, पहिल्यांदाच अलग पाठवल्याबद्दल, अलगची झलक या कार्यक्रमात नवे नवे कुटुंबात तुमचे सहर्ष स्वागत, अभिनंदन, धन्यवाद. आणि दर 15 दिवसानंतर एकदा अलग पाठवत चला, लिहित चला, लिहित राहिलं पाहिजे. अलगकार डॉक्टर पी डी लिहितात, जरा दुखत होतं पोटात म्हणून जावं वाटलं दवाखान्यात. डॉक्टरने लगेच ऍडमिट केलं, अल्सर म्हणत ऑपरेशन झालं. किडनी माझी चोरीला गेली, नंतर त्या रुग्णाला कळलं. अरे बापरे, अलगकार ऍडव्होकेट तुम्ही ताबडतोब केस टाका. आणि बऱ्याच बऱ्याच रुग्णालयांमध्ये असं होतं, डॉक्टर देव मानावं की दानव मानावं अशा प्रकारचा विचार आता मनात आल्याशिवाय राहत नाही. पण खरंच अशी माणसं फारच वाईट असतात जी आपल्याला अशा प्रकारचा त्रास देतात. वळू या पुढच्या अलगकडे, जी आपल्याला पाठवले पुणे येथून अलगकार स्वाती गोखले. अलगकार स्वाती नियमित पाठवत चला की. अलगकार स्वाती लिहितात, सून आली की सासू बदलते. आजचा मठातील लेख तिने वाचला. तिच्या मनात विचार डोकावला, दोन ध्रुवावरील दोघे त्यांना एकत्र आणण्यात देवाला काय बरं आनंद मिळत असेल. ओ हो अलगकार स्वाती, स्वाती नक्षत्र सारख्या बरसलात. म्हणजे खरंच आहे, काय मिळत असेल, पण ती दोन नक्षत्र असतात, दोन ध्रुव असतात असं म्हणण्यापेक्षा ते दोन्ही ध्रुव त्यांच्या मध्ये असलेलं अंतर मिटवत असतील असाही विचार केला तर सासू सुनेमधलं अंतर मिटेल आणि कमी होईल. आणि भावनिक दरी वाढण्यापेक्षा
भावनिक जवळीक निर्माण होईल. मी अनेक अनुभव असे घेतलेत, अनेक उदाहरणं पाहिलेत. कुठे जाऊ नका, एकत्र पुणेरी आवाज 107.8 FM आनंदीरा आनंद लुटा. मी हा गेलो आणि हा आला.

0: टेंशन को दूर भगाने के लिए आइए सुनते हैं सिस्टर शिवानी के अनमोल कथन।
1: आज मैं एक आत्मा ड्राइवर, ये गाड़ी मुझे चलानी है कि मेरी आंखें मेरे हिसाब से चले, मेरा मुख मेरे हिसाब से बोले, मेरा हाथ वो ही करे जो सही है कर्म, और मन वो ही सोचे जो सही है। दैट वुड बी दैट माई कार इज इन माई कंट्रोल। सो लाइक दिस फाइव पीपल आर स्टेइंग इन द हाउस, पांच आत्माएं ड्राइवर और उनकी अपनी अपनी एक गाड़ी। अगर हर आत्मा का अपनी गाड़ी पे कंट्रोल होता तो जर्नी कैसी होती उस रोड के ऊपर? ब्यूटिफुल। हर एक ने प्यार से निकल जाना, हर एक ने एक स्टीयरिंग व्हील घुमाना है, थोड़ा सा दूसरा आ भी रहा होगा तो उसने ऐसे टर्न करना है, उसने घूम जाना, एक्सीडेंट कभी होता ही ना। द पावर टू मोल्ड, द पावर टू एडजस्ट, द पावर टू टर्न हियर, द पावर टू ब्रेक स्टॉप, सब कुछ हो जाता अगर ये गाड़ी मेरे कंट्रोल में होती तो। और अगर पांचों की होती तो वो जीवन, वो घर स्वर्ग होता, राइट? अब अगर सपोज चार की भी नहीं है, एक भी अपने करना शुरू करते हैं, सी, तो कितनी सारी चीजें बचेंगी अगर एक आत्मा अपने ऊपर संयम ले आए। दिस इज द पावर दैट वी हैव। लेकिन अगर पांचों ने अपना ध्यान नहीं रखा, अपनी उनकी ब्रेक्स चलती नहीं, उनका स्टीयरिंग व्हील उनके कंट्रोल में नहीं, लेकिन वो चाहते हैं कि वो बाकी सब गाड़ियां मेरे हिसाब से चले, तो एक क्षण भी बिना एक्सीडेंट के नहीं चलेगा उस घर के अंदर। दिस इज द रियलिटी ऑफ आवर लाइफ टुडे।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: लग प्रेमी रसिकश श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM, आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत रंगत आणि बहारदार कार्यक्रमात अलकची झलक मध्ये। अलक तुमची, रसिक श्रोते हो, झलक आमची। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, आतापर्यंत तुम्ही एकापेक्षा एक सरस सुरस आशय संपन्न विषय घन अशा अलक ऐकल्यात, आणि अर्थात तुम्हाला त्या सगळ्याच अलक आवडल्या असतील। अगदी तुम्ही अलकवर भरभरून प्रेम करता म्हणून आपल्या कार्यक्रमाने 188 टप्पा गाठला। आज 18 जानेवारी 2026, प्रयोग क्रमांक 188। पुढच्या अलककडे वळू, जी आपल्याला पाठवले अलककार सौ कल्पना चांदमलजी बंब, चिंचवड, पुणे वाल्लेकरवाडी येथून। अलककर कल्पन लिहितात, त्या दिवशी खूप घाईत तो निघाला, वेळेवर पोचायचे होते, पाकिट गाडीतच विसरली। गाडीचा ड्रायव्हर गरीब होता, त्याला पैशांची गरज होती। घरी जाऊन बायकोला दाखवले, पाकिट उघडून पाहिले, लाख रुपये होते, कार्ड होते, पण पत्ता शोधून त्यांच्या स्वाधीन केले। अलककर कल्पना, अलक लिहिताना अलक पाठवताना कमालीची घाई करता तुम्ही। प्रत्येक अलककाराला माझी नम्र विनंती आहे, शुद्ध लेखन तपासा, आपली वाक्यरचना तपासा, आपण काय लिहितोय, कसं लिहितोय ते एकदा व्यवस्थित पहा। बघा ना, तुमच्या अलकमध्ये तो घाईत निघाला, मग पर्स म्हटलंय, पर्स गाडीतच विसरली, मी पाकिट असा शब्द वापरला, पर्स कशी गाडीत विसरेल? गाडीचा ड्रायव्हर गरीबच असणार, तो गाडी चालवतोय याचा अर्थ तो श्रीमंत थोडाच असणार आहे। त्याला पैशांची गरज होती, ठीक आहे, पर्स उघडून पाहिले, लाख रुपये होते, हे ठीक आहे, कार्ड होते, पत्ता शोधून त्याच्या स्वाधीन केले, अहो तो त्याची गाडी चालवतोय, मग पत्ता शोधायची गरज काय? दुसरी गाडी घेऊन तो गेला होता का? अनेक प्रश्न तुमच्या अलकमय निर्माण झाले। प्लॉट मस्त होता, पण कुठेतरी भरकटल्यासाठी वाटली। असं करू नका, कमीत कमी लिहा। अगदी महिन्यातून एक अलक प्रसिद्ध झाली, प्रकाशित झाली तरी चालेल, पण लिहिताना दर्जा राखा, जेणेकरून कार्यक्रमाचाही दर्जा राखला जाईल। अन्यथा पुणेरी आवाजवर काय, अलकची झलक मध्ये काय, कोणाची अलक घेतली जाते, त्या अलकला अर्थ नसला तरी चालतो, सादर होते, अशा प्रकारची प्रतिमा पुणेरी आवाजची निर्माण होऊ नये आणि तुमच्यावरही असा शिक्का बसू नये। बाकी तुम्ही सुज्ञ आहात, तुम्ही हुशार आहात, तुम्ही बरंच काही काही करत असता, तुमचे धार्मिक अधिष्ठान सुद्धा खूप चांगलं आहे, भजनामध्ये तुम्ही पारंगत आहात, मग अट्टहास कशाला, प्रत्येक 15 दिवसांनी अलक आलीच पाहिजे, अशा प्रकारची हाव नको, खूप चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करा। राग आला असेल तर माफी असावी। ऐकूया पुढची अलक। ठाणे येथील अलककार विद्या कुंभार लिहितात, तुला नाही वाटत तू याच्यापेक्षा अधिक पात्र आहेस? त्याला मात्र पटले नव्हते, म्हणून तो चिडून म्हणाला, मी अजून मेहनत करेन, ती शांतपणे म्हणाली। वा अलककार विद्या, खूप सुंदर, मी अजून मेहनत करेन, यात बरंच काही आलं, सकारात्मक ऊर्जा आली, तिने तिला कुठेही दुसऱ्याला पुरस्कार मिळालाय किंवा दुसऱ्याला पदोन्नती मिळाले याचं वैषम्य वाटलं नाही. यात खरं म्हणजे खूप काही सांगण्यासारखं आहे, यातून खूप काही घेण्यासारखं आहे आणि मी मेहनत करेन याचा अर्थ ती एक दिवस नक्की जिंकणार आहे. तुमच्या अलकला मानाचा मानाचा मुद्रा. वळ या पुढच्या अलकडे जे आपल्याला पाठवले विरार पूर्व येथून अलककार चेतन सुरेश सकपाळ यांनी. अलककार चेतन चहाला कधी बोलवते सांगून टाका पटकन. अलककार चेतन लिहितात, मनाशी निश्चय केला पण सोबतच परिस्थितीची जाणीव देखील होती, तरी हिंमत करून आत्मविश्वासाने पुढे जात आपले स्वप्न सत्यात उतरविले. वा अलककार चेतन, मी नेहमी म्हणतो की तुम्ही चेतनमय आहात. तुमच्या अंगामध्ये असलेलं चैतन्य, तुमच्या विचारांमध्ये असलेलं चैतन्य तुम्ही अलकमध्ये पेरता आणि मग एक सर्वांग सुंदर अलक निर्माण होते, अलक तयार होते. फक्त तुम्हाला एक छोटासा सल्ला द्यावासा वाटतो, हळूहळू कथेकडे वळा. कथा येणं गरजेचं आहे, कथा घडणं गरजेचं आहे. कथा येण्यासाठी प्रत्येक प्रसंगात काहीतरी घडावं लागतं. जसं इथे घडलंय तसं आणखीन घडेल याचा विचार करा. तुम्ही एक उत्तम सर्वोत्तम अलककार व्हाल याची खात्री बाळगा. चला तर वळूया पुढच्या अलककडे जी आपल्याला पाठवले पुणे येथून अलककार सौ रसिका योगेश तुपे यांनी. अलककार रसिका लिहितात, दाट पसरलेल्या धुक्याला ती घाबरली नाही, एक एक पाऊल पुढे टाकत राहिली आणि वाट दिसू लागली. काही वेळातच इच्छित स्थळी पोहोचली. वा अलककार रसिका, रसिका मान्य अलक आहे म्हणजे सगळ्यांना मान्य होईल अशी अलक आहे. आणि खरंच मला असं वाटतं की इच्छा असेल तर मार्ग दिसेल. अ विल विल फाइंड अ वे. जेव्हा तुम्ही पुढे जात राहाल, जेव्हा तुम्ही कष्ट करत राहाल, तर नक्कीच तुमच्या कष्टामध्ये फुलं, तुमच्या रस्त्यावर फुलं पसरतील आणि तुमच्या कष्टाला फळ येईल. खूप सुंदर अलक, खूप छान. ऐकूया पुढची अलक जी आपल्याला पाठवले पारगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथून अलककार श्री वाय के शेख यांनी. अलककार वाय के लिहितात, सून व मुलगा आईला वृद्धाश्रमात सोडायला निघाले होते. नातू म्हणाला, मी पण येणार. ते म्हणाले, तुला रे कशासाठी यायचे? त्या नातू म्हणाला, तुम्ही म्हातारे झाल्यावर मी पण तुम्हाला तिथे सोडेन ना. अलककार वाय के, थोडस शेवट असा केला असता तर? नातू म्हणाला, तुमच्यासाठी जागा बघून ठेवतो. किंवा नातू म्हणाला, मीही तुम्हीही म्हातारे होणार आहात. एवढंच म्हणाला असता तर मला वाटतं ती आणखीन सूचक अलग झाली असती. म्हणजे पेराल तसे उगवेल असे अलग म्हणून तुम्ही मांडलं. फक्त मला असं वाटलं ते मी तुम्हाला सुचवलं. योग्य वाटलं तर घ्या. पण खरंच आहे, आपल्या मुलांच्या समोर आपण जे दृश्य निर्माण करतो, आपल्या मुलांना आपण जे आदर्श देतो, आपल्या मुलांवर आपण जे संस्कार करतो, तेच पुढे उगवणार नाहीत का? तेच पुढे आपल्याला तीच फळं देणार नाहीत का? विचार करायला लावणारे अलग आहे अलककार वायके. प्रत्येक वेळेला तुम्ही विचार करायला लावता, चिंतन करायला लावता, हा तुमच्या लेखनाचा एक मापदंड आहे. हा तुमच्या लेखनाचं, हे तुमच्या लेखनाचं एक सामर्थ्य आहे. एक खऱ्या अर्थाने तुमच्या लेखनातील एक लपलेला दडलेला असा सुंदर भाव आहे. वळ या पुढच्या अलकडे जे आपल्याला पाठवले ठाणे येथून अलककार अजित महाडकर यांनी. अलककार अजित लिहितात, शिक्षण व कुटुंबाची जबाबदारी यामुळे तिचे लेखन पूर्णपणे थांबले होते. लग्नानंतर मात्र पतीच्या प्रोत्साहनामुळे तिने परत कविता लिहायला सुरुवात केली. आज तर एका काव्यस्पर्धेत चक्क तिचा प्रथम क्रमांक आला होता. पारितोषिक स्वीकारायला ती आपल्या पतीचा हात धरून स्टेजवर आली. अलककार अजित, तुमची अलक वाचल्यानंतर मला मराठीतील प्रतित यश कवयित्री अलक कवयित्री अनुराधा पाटील आठवल्या. त्यांनाही लेखनाची आवड होती. लग्न झाल्यानंतर त्यांचं लेखन फोपावलं, सुधारलं आणि त्या लिहू लागल्या. आणि बघता बघता त्यांनी 4 काव्यसंग्रह त्यांच्या नावावर प्रकाशितही केले आणि धडाडीच्या कवयित्री म्हणून मराठी कवितेमध्ये मान सन्मान कमवला, नाव कमवलं. खरंच आहे, यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो असं म्हणतात. ते अगदी तुम्ही इथे सिद्ध करून दाखवलं. त्या पुरुषाला, त्या पतीला मानाचा मानाचा मुजरा आणि अर्थात ती जिंकली पण तिलाही प्रथम क्रमांकाचा मुजरा. वळ या पुढच्या अलकडे जे आपल्याला पाठवले कोल्हापूर येथून अलककार युवराज मारुती राजीगरे चुएकर यांनी. अलककार युवराज, अण्णाव बरोबर घेतो की नाही? मी आधी राजगिरे राजगिरे म्हणायचो, काय करणार, मला ते लाडू आवडतात आणि तुमची अलकही आवडते. अलककार युवराज लिहितात, प्रथमच त्याचं नाव मतदार यादीत आलं होतं. देश घडवण्यासाठी योग्य उमेदवाराला मतदान करायचं होतं, तो मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेला असता त्याला कळलं की त्याच्या नावाने कोणीतरी बोगस मतदान केलं आहे. आलं का युवराज? तुम्ही अनुभवलंच आहे, 15 तारखेला निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये झालेले कित्येक गोंधळ, कित्येक मतदार यादीमध्ये नावं नसणे, आधीच कोणीतरी मतदान करून गेलेलं असणे, किंवा याच्यावर एक रील येतं, हे येऊन गेली का आमची? हो, मत देऊन गेली. पुढच्या वर्षी आली ना की तिला आठवणीने थांबवा, भेटच होत नाही हो तिची. मग तो विचारतो, का हो? 15 वर्षापूर्वीच वारली आहे ना ती, पण मत द्यायला मात्र आठवणीने येते. या रील्समधला, या रील्समध्ये असलेला विरोधाभास, या रील्समध्ये असलेला जो एक ब्लॅक कॉमेडी जी आहे, सरकास्टिक जो सूर आहे, तो सूर लक्षात घ्या. आणि तो सूर उपरोधाचा आहे, उपहासाचा आहे. तुम्ही अगदी वर्मावर बोट ठेवलंय. खरंच ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा होत नसेल का? खरंच त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सगळं योग्य चाललेलं असेल का? अनेक प्रश्न पडतात. सरकारी यंत्रणा ज्या वेळेला त्या बूथवर बसलेल्या व्यक्तीकडेच अमुक अमुक निशाण सापडतं, अमुक अमुक ऍप सापडतं, त्यावेळेला त्या ठिकाणी धक्का बसल्याशिवाय राहत नाही. खरंच हा लोकशाहीचा देश राहिलाय का? पुढाऱ्यांवर आणि मतदान प्रक्रियेवर, निवडणूक प्रक्रियेवर आपण खरंच त्या ठिकाणी खरंच TNC परत येतील का असा विचार येतो. विश्वास किती ठेवावा? अगदी योग्य आलं म्हणजे 14 तारखेला तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. एक खूप छान रील्स वाचलं होतं, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, तोंडावरच नव्हे पाठीवर देखील. किती समय सूचकता या विरोधात आहे, किती सुचवलंय या गोष्टीत. पण तुम्ही मात्र माझ्याशी गोडगोडच बोला, मागे कडू बोललात तरी चालेल, तोंडावर गोड बोला, तेवढं सुद्धा भरपूर आहे. मागे मला कान नाहीत आणि मागे बोलणाऱ्यांचं मी कधी ऐकतही नाही. तिळगुळ माझं सांडू नका, माझ्याशी कधी भांडू नका. चला तर वळूया अलकप्रेमी रसिक श्रोते हो पुढच्या अलककडे, जी आपल्याला पाठवली आहे अकलूजेतून अलककार सर रूपमती पांडुरंगराव देशमुख यांनी. रोज आईचा फोन आला की तो चिडचिड करायचा, अगं किती फोन करून त्रास देतेस ग, असं नेहमी म्हणायचा. आता तासन तास फोनकडे पाहत राहतो फक्त अलकार रूपमती. हा काय बोलू, खरंच आहे, व्यक्ती असते ना, खास करून आई, तर तिची किंमत कळत नाही हो आपल्याला. आई निघून गेली ना की मात्र आई आई आई कुठे आहेस तू असा विचार सतत सतावत राहतो आणि मनाला यादना देतो, यातना देतो, अगदी त्या इंगळीच्याच दंशाच्या यातना त्यात आपल्याला होत असतात. आई आई असते घरातल्या घरात, गाव असते घरात, आई एक नाव असते घरातल्या घरात, गजबजलेले गाव असते, खरंच आई आई असते. वळूया पुढच्या अलककडे, जी आपल्याला पाठवले म्हापसा गोवा येथून अलककार डॉक्टर आरती दिनकर यांनी. तिचे वडील मुलगा नाही म्हणून खंत करत होते, पण आज त्यांच्या मुलीने सरोगसी मदर होऊन वडिलांचे कर्ज फेडले. अलककार डॉक्टर शोभताय बरं का, डॉक्टर शोभताय अलककार आरती म्हणजे. पण असं का होतं आणि असं का लिहावं असं वाटतंय? सगळेच पुरुष, सगळीच मुलं वाईट नसतात हो. कित्येक मुलं आजही श्रावण बाळ आहेत, मी अनुभवलेत, मी स्वतः पाहिलेत. माझा मुलगा माझ्या पायाला तेल लावल्याशिवाय झोपत नाही, मला मालिश केल्याशिवाय तो झोपत नाही. मी झोपलो तर त्याला दुसऱ्या दिवशी तो म्हणतो, बाबा तुम्ही झोपला होता तसं नका करू, मला आवाज देत चला. अनेक मुलं आहेत, मुलीच चांगल्या आहेत असं चित्र नाही, मुलंही चांगली आहेत, पण मुली खरंच बापाची देखभाल करण्यात पुढे असतात, पटाईत असतात, वाकबगार असतात. चला तर वळूया अलकप्रेमी रसिक श्रोते हो पुढच्या अलककडे. नाशिकेतून अलक पाठवली आहे अलककार मृणाल प्रभुणे यांनी. बिल्डिंग बांधण्याच्या कामाच्या ठिकाणी

या स्वतःच्या लढाकाने खरं आरामात करून घेणारी याच्यात आले, पण खरंच डोळ्यासमोर ती बहीण आली का? कारण ती 7-8 महिन्याची 6-7 महिन्याची गरोदर बाई पाटीवर पाटीतून पाटीवर डोक्यावर ठेवून विटा वाहत होती. तिला त्या ठिकाणी बाळंत पण नाही का? तिला आराम नको का? आणि मग आपण का आराम घेतो? म्हणजे मी तर काही वेळा पाहिलंय, बोर्ड पाहिलेत, इथे गर्भसंस्कार क्लासेस चालतील. मी एकदा सहज शिवाजी पार्कवरच्या एका गर्भसंस्कार क्लासला गेलो आणि विचारलं किती हो, त्या म्हणाल्या पूर्ण पॅकेज 5 लाखाचं आहे. हे श्रीमंतांचे चोचले आहेत, गरिबांची अनेक बाळंतपणं नव्हे, अख्खं आयुष्य त्या 5 लाखामध्ये अगदी आरामात जाईल. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, खरंच वेळ कसा आणि कधी जातो ना तुमच्याबरोबर बोलताना कळतच नाही. बघता बघता एक भाग होतो काटापुढे सरकतो आणि मला तो काटा आठवण करून देतो, विश्रांती घे, विश्राम घे, त्यांनाही थोडस संगीत कानावर पडू दे. आणि म्हणून अलकप्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही एका गाण्याचा आनंद लुटा. तोपर्यंत आरजी जगदीश येतोय चहाचे 2 घोट मारून कटिंग पिऊन. आनंदी राहा, आनंद लुटा. धन्यवाद.

0: नमस्कार दोस्तों, मैं हूं शिवम सरवस्व, आपका अपना डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट, और आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात पुनेरी आवाज अर्थात 107.8 FM, आणि तुम्ही आहात RJ जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार।

कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, आज 18 जानेवारी 2026 आणि प्रयोग क्रमांक 188 अर्थात निवडणुकीचा धुरळा उडाला, तो धुरळा बसला। नगरसेवक नगरसेविका आपापल्या कार्यालयात रुजू झाल्या, कोणाच्या पदरी खुशी तर कोणाच्या पदरी गम अशी काहीची अवस्था आली। सामान्य माणसाच्या हातात काय लागलं तो मात्र खरंच वादाचा आणि संशोधनाचा विषय आहे। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आपण मात्र वळणार आहोत प्रयोग क्रमांक 188 पुढच्या अलककडे, जी आपल्याला पाठवले सांगली येथून अलककार अरुणा गर्जे यांनी। अलककार अरुणा लिहितात, घडी। ए आई बघ ना ग, या चादरीला किती कोस आहे, व्यवस्थित घडीच घालता येत नाही। अगं दोन्ही टोके तडजोड करून व्यवस्थित जोडली ना तर ती सवयीने घालता येते। मग ती चादरीची घडी घालणे असो नाहीतर संसाराची घडी बसवणे। वा अलककार अरुणा, आई संस्कार करण्यामध्ये वाकबगार असते, आई संस्काराची मोती पेरण्यामध्ये वाकबगार असते, ते काही उगाच नाही। असं म्हणतात, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, आणि तोच अट्टाहास तुमच्या या अलकपणून दिसतो। खूपच सुंदर खरंच, चादरीची घडी घालणे, संसाराची घडी घालणे, बसवणे, दोन्ही गोष्टी आपल्या हातात असतात। आपण ठरवू तशी त्याची घडी घालू शकतो, कधी छोटी कधी मोठी ती व्यवस्थित बसवू शकतो, आणि त्यालाच त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट म्हणतात। आयुष्य हे ऍडजस्टमेंटवरच चालू असतं, जगत असतो। खूपच सुंदर, ऐकूया पुढची अलक जी आपल्याला पाठवले पुणे येथून अलककार भैरवी रेळे यांनी। अलककार भैरवी लिहितात, अरे हे कानातले कोणी इथे ठेवले, हे तर मी सोनाराकडे गहाण ठेवले होते। कॉलेजच्या फीसाठी आईने गहाण ठेवलेले दागिने म्हणजेच कानातले पहिल्या पगारातून मुलीने सोडवून आणले होते। वा अलककार भैरवी, मी नेहमी असं म्हणायचो की तुमची अलक शेवटी घ्यायला पाहिजे, कारण भैरवी शेवटी असते। पण आता काय होतं, समूहात जसजशा अलक येत राहतात तस तसे संकलित होत राहतात, आणि मग तुमच्या अलकचा क्रमांक वरचा लागतो। अलक दमदार आहे, आईने ठेवलेले दागिने मुलीसाठी होते, मुलीने आईची इच्छा पूर्ण केली, दागिने सोडून आणल्याची। आईने कुठेही असा आवेश नव्हता, अभिनिवेश नव्हता की मी तुझ्यासाठी दागिने सोडून आणले ठेवले, आणि मुलीलाही कुठेही असं दाखवायचं नव्हतं की मी ते सोडून आणले। दोघींनी न कळत एकमेकांच्या भावना जपण्याचा प्रयत्न केला, अप्रतिम। वळूया पुढच्या अलककडे जी आपल्याला पाठवले पुणे येथून अलककार संजय उपासनी यांनी। अलककार संजय लिहितात, यशस्वी भव, आमच्या बरोबरीने तू धावू शकत नाहीस, तुझी कासवाची गती आहे गौतमी। सशाच्या गतीने धावणाऱ्या समाजाकडून पदोपदी मिळालेली अवहेलना सहन करीत सुरू असलेला गौतमीचा प्रवास आज तिच्या जिल्ह्याचा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदापर्यंत येऊन थांबला होता। अलककार संजय, तुम्हाला महाभारतातल्या संजय सारखी दिव्य दृष्टी आहे, ती मोठी होणार, कासव आहे ती पुढे जाणार ही शक्यता खरं म्हणजे तिच्या त्या जिद्दीमध्ये, अफाट जिद्दीमध्ये आधीच दिसली असेल तिला। तिची प्रयत्नांची पराकाष्ठा तिला ठाऊक असणार, आत्मविश्वासाच्या बळावर ती इथपर्यंत पोचली। फक्त मला असं म्हणायचं आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी पदापर्यंत तो नक्कीच प्रवास येऊन थांबला नसेल। गौतमी पुढे त्याच्यापेक्षा वरच्या पदांपर्यंत जाईल, स्वीय सचिव होईल तिथपर्यंत पोचेल, कदाचित त्या ठिकाणी अटर्नी जनरल होईल तिथपर्यंत पोचेल। म्हणजे तो प्रवास ती करतच राहणार आहे, सशा कासवाच्या शर्यतीमध्ये कासव जिंकतो, कारण तो लोकोक्ती मानत नाही, टोमण्यांना बळी पडत नाही आणि पुढे जात राहतो। ऐकूया पुढची अलक जी आपल्याला पाठवले धानोरी पुणे 15 येथून अलककार श्रावणी संदीप गुंडे यांनी। अलककार श्रावणी, अलककार संजय, अलककार भैरवी पुण्यात राहता, ट्यून करा रेडिओ 107.8 FM, प्रत्यक्ष रेडिओवर ऐका, तुम्हाला आणखीन चांगला आनंद लाभेल आणि मन प्रसन्न होईल। श्रावणी लिहितात, अलककार श्रावणी लिहितात, मी काशीला जात होते, वाटेत मला झोप लागली, काशीत गंगा माता नव्हतीच, मला कसला तरी आवाज आला, वाचव मला नाहीतर मी खरंच गायब होईल, या जल प्रदूषणाने माझा जीव जातोय। गंगा माता मला म्हणाली, मी झोपेतून जागी झाले। अलककार श्रावणी, खरंच आहे एक दिवस असा येईल, खरंच
जपूया निसर्गाला, खरंच जपूया निसर्गाला, नाहीतर एक दिवस असा येईल एकही माणूस उरणार नाही औषधाला, औषधाला. मी माझ्याच एका कवितेमध्ये कवितेचा शेवट असा केला होता, जल प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आपण इतकं प्रचंड प्रमाणात करत आहोत की आणखीन काही दिवसानंतर खरंच सगळं गायब होईल, सगळं संपून जाईल, अशा प्रकारची जाणीव आपल्याला होत आहे का? हा विचार त्या ठिकाणी करायला लावणार तुमची अलग खूप सुंदर आहे. वळूया पुढच्या अलग कडे जी आपल्याला पाठवले अलगकार स्वाती कारले, ज्या अनुपमया टोपणे लिहितात चिपळून येथून. अलगकार स्वाती लिहितात, कंपनीने नोकर कपात केल्यामुळे सक्तीची निवृत्ती आली. सैरभर झालेला तो साहजिकच पावलं बाटलीकडे वळू लागली. ती मात्र त्याला पूर्ण ओळखत होती. बरेच वर्षापूर्वी घेतलेल्या सायकलीकडे तिने ती पावलं शितापीने मेहनतीने वळवली. आज त्याचे श्रेय फळाला आले. जिल्हास्तरीय सायकल स्पर्धेत त्याने सुवर्ण पदक मिळवले. वा अलंकार स्वाती, तुम्हाला 100 पैकी 100 गुण. म्हणजे नवऱ्याला कसं योग्य पावलांवर योग्य वळणावर आणायचं त्याचा एक आदर्श तुम्ही घालून दिलात आणि त्यामुळे तो सुवर्ण पदक विजेता ठरला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तो बाटलीपासून दूर झाला, तो डिप्रेशन मध्ये गेला नाही, तो त्या ठिकाणी त्याला अप्रिसिएशन मिळालं, त्याला प्रेरणा मिळाली. ते उत्तेजन तुम्ही दिलं म्हणजेच त्या बायकोने दिलं, तिला मानाचा मानाचा मुजरा. तुम्ही अप्रतिम असा एक संदेश दिलात. तुम्ही खूप छान अशी अलक मांडलीत, लिहिलीत. वळूया अलंकार मातेच्या कुशीत जन्म घेऊन, अलंकार मातेच्या पावलावर पावलं टाकून दमदार अलक लिहिणारे अलंकार विमेश यशवंत बागडे नाशिक. स्पर्धा विजयाचा चषक उंचावताना त्याच्या चेहऱ्यावर विविध भाव उमटले. अलंकार विमेश, खरंच ते विविध भाव अत्यंत महत्वाचे आहेत. ते वेगवेगळ्या स्तरावरचे, ते वेगवेगळ्या विचारांचे असतील, ते वेगवेगळ्या भावनांचे असतील. म्हणजे कदाचित तो आधी खचला असेल, अपयश आलं असेल, कदाचित त्या ठिकाणी तो स्पर्धेतून बाहेर फेकला गेला असेल. आज तो विजयी झालाय, पण त्या विजयाच्या मागे अनेकांच्या प्रेरणा, प्रोत्साहन, उत्तेजन आणि स्वप्रेरणा, आत्मविश्वास असेल. कदाचित त्यातून तो बाहेर आला असेल, कदाचित त्या ठिकाणी त्याला हे सगळं मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागलं असेल, कदाचित त्याला प्रेरणा देणारा त्याचा गुरु आज त्याच्यावर नसेल. काही असू शकतं, कोणत्याही प्रकारचा विचार त्याच्या मागे असू शकतो. अलंकार विमेश त्या विविध भावांना मानाचा मानाचा मुजरा. वळू या पुढच्या अलंकडे जे आपल्याला पाठवले अलंकार मोहन दुसाने, जिल्हा परिषद, जिल्हा पुणे, शहर पुणे येथून. अलंकार मोहन लिहितात, तो नामांकित डॉक्टर होता. त्याच्या मुलाला कॅन्सर झाला होता. त्याने संशोधन करून औषध तयार केले, मुलांवर उपचार करून त्याने मुलगा ठणठणीत बरा झाला. त्यावेळेपासून त्याने लहान मुलांवर मोफत उपचार सुरू केले. अलंकार मोहन, तुमची नेहमीच मोहिनी घातली जाते तुमच्या अलगची, तुमची अलग सर्वांग सुंदर असते. आणि खरंच त्या डॉक्टरला मानाचा मुजरा, त्याने त्याच्या मुलासाठी का होईना औषध शोधलं आणि आता मुलगा बरा झाल्यानंतर त्याने सर्व मुलांवर मोफत उपचार सुरू केले म्हणून मानाचा मुजरा, औषध शोधलं म्हणून मानाचा मुजरा. आपण सतत काही ना काही करत राहिलो तर नक्कीच त्या ठिकाणी आपण त्यातून बाहेर पडू शकतो आणि एका नवीन संशोधनाला वाचा फुटू शकते, नवीन संशोधन सगळ्यांच्या समोर येऊ शकतं. खूपच छान. वळू या पुढच्या अलगकडे, इंद्रायणीनगर पुणे येथून पाठवले अलग. अलगकार सौ शशिकला जगन्नाथ बनकर. अलगकार शशिकला बऱ्याच दिवसानंतर अलग पाठवलीत, पण त्या दिवशी तुमची एक वेगळी खुबी आम्हाला जाणवली. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत श्रीमती मणिबेन एम पी शाह महिला महाविद्यालय आणि सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने गझल नावाचा कार्यक्रम झाला आणि त्यात तुम्ही गझल सादर केलीत आणि ती ऐकल्यानंतर तुमच्यातला आणखी एक लेखक कवी मला जाणवला. अलंकार शशिकला खूप खूप धन्यवाद. अलंकार शशिकला लिहितात, शोभाची डिलिव्हरी झाली, तिची मऊ तिची जाऊ मालती तिला भेटायला दवाखान्यात आली. शोभाला आधी 2 मुली होत्या, तिसरी मुलगीच झाल्याने ती जावेच्या गळ्यात पडून रडू लागली. मालती म्हणाली, रडू नकोस, मला 3 मुलगी आहेत, ही तुझी लेख आजपासून माझी झाली, मी तिला दत्तक घेते. मालतीने तिला सांभाळले, डॉक्टर बनवले, आता जावे आणि लेख इंग्लंडला स्थायिक झालेत. अलंकार शशिकला अलग थोडीशी आटोपशीर करा. अलग म्हणजे विशेष नाम टाळा, म्हणजे ती जाऊ मालती मग शोभा, याच्याऐवजी फक्त जाऊ आणि ती एवढंच म्हणालं असतं तरी चाललं असतं. म्हणजे अलग सार्वत्रिक होते, सार्वकालिक होते, असे प्रथम अलक गुरु
श्री राजेंद्र वैनशंपायन असं म्हणतात, म्हणून फक्त मी सूचना केली. बाकी खरंच त्या जावेला मानाचा मानाचा मुजरा. तीन मुली झाल्या, तिने मुलगी त्या ठिकाणी दत्तक घेतली. फक्त शेवटची ओळ टाळली असती तरी चाललं असतं. आता जावे आणि लेक इंग्लंडला स्थायिक झालेत याची काहीच आवश्यकता नव्हती. डॉक्टर बनवले इथे अलक संपली असती तरी बरंच आणखीन काही सांगता आलं असतं. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण अलक मध्ये अलकत्व कसं येईल हा याचा प्रयत्न करायला हवा. त्याच्यासाठी दर्जेदार अलक वाचा, ऐका सतत, त्या ठिकाणी अलकच्या कार्यक्रमावर प्रेम करा. अलकच्या कार्यक्रमाकडे केवळ कार्यक्रम म्हणून नव्हे तर मार्गदर्शक तत्व म्हणून पहा. उत्तम उत्तम अलककर आहेत. अलककर मयूर देशपांडे आहेत, अलककर विमल बागडे आहेत, अलककर अरुणा गर्जे आहेत, अलककर अरुणा दुद्दलवार आहेत, अलककर विश्वेश देशपांडे आहेत, अलककर हेमंत आहेत कुलकर्णी, अलककर विद्या मलवडकर आहेत, अलककर ऋषाली पाटील आहेत. म्हणजे किती नावं तुम्हाला सांगू असा प्रश्न आहे. खरंच यांच्या अलक ऐका. अलककर वनगे कुटुंबी आहेत आणि तुम्ही वेगवेगळ्या अशा अलक ऐकल्यात तर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी चांगल्या अलक कशा लिहाव्यात याचा परिपाठ मिळेल आणि तुम्ही एकापेक्षा एक दर्जेदार अलक लिहू शकाल याची खात्री आहे. म्हणून फक्त तुम्हाला मी हे कानावर घातलं. वळूया पुढच्या अलककडे. वसमत जिल्हा हिंगोली इथून लिहिलाय राजनी या टोपणाने लिहिणाऱ्या अलककार सो प्रज्ञा कुलकर्णी. सांगा बरं मुलांनो, तुम्हाला बटाटा व्हायला आवडेल का की कांदा? सगळेजण बटाटा म्हणाले, फक्त एक जण कांदा म्हणाला. त्याच्या उत्तराने सगळा वर्ग हसायला लागला. सर म्हणाले, शाबास, कांदा हेच योग्य उत्तर. आता तूच मुलाला सांग कसे ते. लोभाला चिकटून बसणे बटाट्याचा गुणधर्म आणि सहकार्य सत्कार्य करून लोभापासून अलिप्त होणे हाच कांद्याचा उत्तम गुणधर्म. वा अलकार प्रज्ञा राजनी हे टोपण नाव शोधतं तुम्हाला, शोभतय. कारण अलकच्या राजनी म्हणजे राणीच आहात तुम्ही असं म्हटलं तर मला वाटतं अतिशयोक्ती नक्कीच ठरणार नाही, अप्रतिम. पण मला इथे एक गोष्ट वाटते, बटाटा सगळ्यांमध्ये मिसळत नाही का? बटाटा प्रत्येकाची चव वाढवत नाही का? बटाटा त्या ठिकाणी टाकल्यामुळे धान्य, बटाटा टाकल्यामुळे त्या ठिकाणी अन्न वाढत नाही का? प्रत्येक गोष्टीमध्ये बटाटा असतोच. म्हणजे बटाटा सर्व साक्षी सर्व कालिक सार्वत्रिक आहे असं म्हटलं तर वावग ठरेल का? अर्थात कांद्याचं उत्तर अप्रतिम आहेच. तो चिकटून बसत नाही, तो तेलात परतवा, तो त्याची चव त्या ठिकाणी सोडून देतो आणि ज्याचा आहे त्याच्यामध्ये मिसळतो. कांदा कांदा असतो, कांद्यामुळे कोणाचा वांदा होत नाही, म्हणून कांदा व्हायला आवडेल हे उत्तर अप्रतिम. मला याच्यातलं आगळं वेगळं अस्तित्व जाणवलं आणि कांदा आणि बटाट्यातून दोघांचे गुणधर्म सांगता सांगता एक वेगळा प्लॉट तुम्ही रचलात. अलककर प्रज्ञा तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, वळूया पुढच्या अलककडे जे आपल्याला पाठवले कोल्हापूर येथून अलककार श्री बाळ माने यांनी. अलककर बाळ लिहितात, महिना अखेरीस खिशातील पाकिटातील मोजकीच शिल्लक रक्कम पाहून तो पत्नीला म्हणाला, किती काटकसर केली तरी पगार अपुराच पडतो. त्यावर ती म्हणाली, काटकसरीच्या बळावर तर आपला संसार इतकी वर्ष नेटाने पुढे चाललाय आणि जे मिळतंय त्यात समाधाने राहून मी खरंच सुखी आहे. वा अलककर बाळ, मी नेहमी म्हणतो तुमचं नाव बाळ आहे पण तुम्ही अलकचे बाप आहात. बघा ना काटकसरीचं महत्व, संसारातले ऍडजस्टमेंट, संसारात समाधानी राहणं, संसारात तडजोड करणं हे पत्नीचं कर्तव्य. पतीने त्या ठिकाणी ती जाणीव ठेवणं, यातून पती पत्नीतल्या नात्यातील सहसंबंध, ऋणानुबंध, सुदृढता, भक्कमता सगळ्या गोष्टी तुम्ही मांडल्यात. काटकसरीचं महत्व, पैशाचं महत्व हे तुम्ही अधोरेखित केलं. अलककर बाळ तुमच्या अलकला मानाचा मानाचा मुजरा. वळूया पुढच्या अलककडे जी आपल्याला पाठवले अलककार शोभा रामदुर्ग कलबुर्गी कर्नाटक येथून. अलककार शोभा लिहितात, तिळगुळघ्या गोडगोड बोला. आज संक्रांत, गावाहून लांब शिक्षणासाठी नव्यानेच त्याला शहरात राहावे लागले. शेतीची कामं म्हणून आई वडील प्रत्येक सणाला जाऊ शकत नव्हते. त्याला घरचे जेवण व तिळगुळ आठवले आणि इतक्यात मागून आवाज आला, तिळगुळ घ्या गोडगोड बोला. वा अलककार शोभा, म्हणजे आई वडिलांचा ताण, आई वडिलांचा तणाव, आई वडिलांची कुतरवड, आई वडिलांचा त्या मुलाकडे बघण्याचा दृष्टिकोन, मुलांना येणारी आई वडिलांची आठवण. अगदी खरं म्हणजे जरी इथे नोकरीनिमित्त तो बाहेर असला तरी हीच माहेरवाशिणीची पण कुतरवड आहे, माहेरवाशिणीची पण ओढ आहे. आई वडिलं आणि मुलांमधलं नातं बऱ्याच गोष्टी तुम्ही इथे व्यक्त केल्यात, सांगितल्यात. तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा. कुठे जाऊ नका, आरजी जगदीश चहा घेतोय आणि परत येतोय, तुम्ही ऐकत राहा पुणेरी आवाज
आनंदी रहा, आनंद लुटा आणि गाण्याचा आनंद

0: रिश्तों में सरलता और प्यार बनाए रखने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: अगर आप गुस्सा नहीं करेंगे जब किसी ने इस तरह से गलती की है, तब वो सच बोलेंगे। हम झूठ तभी बोलते हैं जब हमें सच बोलने का डर है, और डर ये है कि सच बोलेंगे तो कोई एक्शन लिया जाएगा। इफ आई एम श्योर अबाउट दिस कि मुझे डांट नहीं पड़ेगी, मैं आपको सच बता दूंगी। लेकिन इफ आई एम श्योर अबाउट दिस कि आपको सच बताने के बाद मुझे डांट पड़ेगी, तो इजियर चॉइस फॉर मी इज झूठ बोलो और निकल जाओ। सो इट्स ऑल अबाउट आई नो व्हाट योर रिस्पॉन्स इज गोइंग टू बी। ट्रस्ट आ जाता है ना उसमें, आपको पता है कि दूसरा आपको समझेगा कि आपने जो गलती की, नेवर माइंड, ही विल एक्सेप्ट यू, आप सच बोलेंगे। देर इज नो रीजन, कोई झूठ नहीं बोलना चाहता क्योंकि खुद को बहुत गिल्टी लगता है उसके बाद।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM, आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये। अलग तुमची, रसिक श्रोते हो, झलक आमची। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आज 18 जानेवारी 2026 आणि तुम्ही ऐकत आहात प्रयोग क्रमांक 188 अलगची झलक। आतापर्यंतच्या एकापेक्षा एक बहारदार, दमदार, जोमदार आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी काहीतरी संदेश देणाऱ्या अलग तुम्ही ऐकल्यात। आता आरजे जगदीश वळतोय त्याच्या अलगची झलक या कार्यक्रमातील पुन्हा आवडत्या उपक्रमात, आवडत्या कार्यक्रमात, अर्थात वनगे कुटुंबियांच्या अलग। आणि अलगकार वनगे कुटुंबियांच्या अलग म्हणजे पुन्हा एक वस्तुपाठ, परिपाठ, अतिशय सुंदर असा विचार त्या मांडतात। दोघही नवरा बायको त्या ठिकाणी अलग लिहितात, एकमेकांना ऐकवतात, मग आपल्यापर्यंत त्या अलग येतात। वळूया अलगकार महेंद्र हरिभाऊ वनगे पिंपळे सौदागर पुणे यांच्या अलगकडे। अगं आई, त्या काकांचा मोठा बंगला, खूप मोठ्या गाड्या आहेत ना, मग ते आज आपल्या गल्लीत असे घरोघरी जाऊन हात जोडून काय मागत आहेत? ते गरीब झालेत का? नाही ग, काही नाही ग, ते मत मागत आहेत। गरीबाकडे तीच एक किमती वस्तू असते, गरीबाकडे। वा वा वा, हे गरीबाकडे मध्ये ठेवलत ना, त्याच्यामुळे अलगला एक वेगळाच साज चढला। काही नाही ग, ते मत मागत आहेत गरीबाकडे। गरीबाकडे तीच एक किमती वस्तू असते। या गरीबाकडे ने दोन वाक्य जोडली, संयुक्त वाक्य केलं आणि त्याच्यामुळे गरीबाकडे मत मागतायत, म्हणजे मागण्याची वेळ श्रीमंतावरही येते। आणि गरीबाकडे तीच एक किमती वस्तू असते जी तो श्रीमंताला देत असतो, आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होतो, गरीब मात्र दिल्यानंतर समाधानी होतो। त्याचं आयुष्यातलं तेच एक गणित असतं। अलगकार महेंद्र हरिभाऊ वनगे किती दमदार अलग आहे, विचार करायला लावणारे अलग आहे की खरंच आपल्या हातात काय असतं, आपण कधी श्रीमंत होणार, कार्यकर्त्याचा पुढारी होतो, होतो काम, कार्यकर्ता कार्यकर्ताच राहतो, तो फक्त सतरंजा उचलतो, पुढारी मात्र आपल्या मुलांना, नातवंडांना, सुनांना, पुतण्यांना, सगळ्यांना त्या ठिकाणी पुढारी करतो। सगळे आमदार खासदार होतात, नगरसेवक होतात, मंत्री संत्री होतात, आणि गरीब हा गरीबच राहतो। अगदी योग्य शब्दामध्ये तुम्ही गरीबाची व्याख्या मांडलीत, तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा। चला तर वळूया आता अलगकार सौभाग्यवती शैलजा महेंद्र वनगे पिंपळे सौदागर पुणे। अलगकार शैलजा, पहिली मला एक गोष्ट सांगा, दोन्ही गुडघे बरे आहेत, व्यवस्थित आहात? थंडीचा त्रास होत असेल, काळजी घ्या, अलग आजची उद्या लिहिता येईल, पण आधी जीव महत्वाचा, त्याचा जतन करा, त्याचा जप करा। आणि अर्थात तुमच्याकडे खूप, मी एक काय अलगकार महेंद्र, ते तुमची काळजी घेतीलच, पण मी काळजीपोटी तुम्हाला विचारलं, ती पृच्छा केली, त्याच्यावर मात्र नक्कीच विचार करा। अलगकार शैलजा लिहितात, तिच्या दारातल्या कुंडीतील झाडाचे एक मोठे पान सुकत चाललेले दिसते आणि मन चर्र झाले। दोनच दिवसात तिला दुर्धर

आजाराने पचाळल्याचे समजले. काही दिवस असेच गेले आणि मी ठरवूनच तिच्या दारातल्या कुंडीतील ते सुकलेले पान काढून टाकण्यासाठी तिच्या घराकडे वळले. मला सुख धक्काच बसला. आज त्याच कुंडीतील त्या झाडाला नवीन पालवी फुटलेली. वा वा वा अलंकार शैलजा, मन चिंती ते वैरी न चिंती, आणि मनात जे येते तेच कागदार उमटते. दोन्ही लोकोक्तींचा अर्थ सारखाच आहे. खरंच आहे, तो दुर्धर आजार आणि त्या ठिकाणी ती कुंडीतली जागा आणि कुंडीतलं ते रोपटं काढून तिथे नवीन लावायचं, त्याला त्याला नवीन पालवी फुटले. एक सकारात्मक ऊर्जा तुम्ही अलग म्हणून पेरलीत. आणि कोणतेही दुःख हे मोठं नसतं, कोणत्याही दुःखाला आपण परतून लावू शकतो असा विचार तुम्ही तुमच्या अलग म्हणून मांडलात. मला खात्री आहे ही अलग नाही तर एक आत्मकथन आहे. ही केवळ अलग नाही तर हा सगळ्यांना संदेश आहे. वय वाढत गेलं म्हणून काय झालं, उमेद कधीच मरत नाही, ती नवीन अंकुर म्हणून जन्माला येतेच. तुमच्या अलक मधल्या या भावाला मानाचा मानाचा मुजरा. अलक प्रेमी रसिक श्रोते हो, आता आरजे जगदीश वळतोय समूहाच्या अलककडे. सखी संपदा मंच यांच्या अलक आपल्यापर्यंत पाठवल्यात. सखी संपदा मंचच्या सर्वे सर्व अलककार स्वप्नजा घाडगे कोल्हापूर. अलककार स्वप्नजा, तुमच्या अथक परिश्रमाला पुणेरी आवाज 107.8 FM वतीने आरजे जगदीश करतोय मानाचा मानाचा मुजरा. ऐकूया सखी संपदा मंचची पहिली अलक. पुणे येथून पाठवले अलककार पूनम पवार. आज पौर्णिमेचा चंद्र लहान दिसत होता. तिने विचारले तर चंद्र म्हणाला, बघ ना तेजोलय पाहताना सगळ्यांना माझ्यावरचा डागच आधी दिसतो. ती उदास स्वरात म्हणाली, अगदी माझ्या कोडासारखा. अलककार पूनम, मला एक अंगावर कोड असलेली मैत्रीण आठवली, तिचं मी नाव सांगणार नाहीये, पण ती अत्यंत प्रसिद्ध लेखिका आहे. ती लिहित राहते, घरच्यांकडून तिची अवहेलना होते. बऱ्याच वेळा त्या ठिकाणी घरचे तिला त्या ठिकाणी जाच करतात. ती लिहिते, ती जगते आपल्या मुलासाठी, ती व्यक्त होते, ती आनंदात जगत आहे. कोड का, हे कोड देवालाही सुटलं नसेल, हे कोड देवालाही सुटलं नसेल आणि कोड माझ्याच वाट्याला का, असं म्हणून ती त्या ठिकाणी थांबली नाही, ती जगत राहिली. अगदी अगदी चंद्रालाही डाग आहे, चंद्रावरही डाग आहे, मग मी चांगलं जगायचा प्रयत्न केला तर काय हरकत आहे असा विचार तिने केला असेल. तो तिनेही करायला पाहिजे तुमच्या अलक मधल्या तिने. अलककार पूनम खूप छान. वळूया सखी संपदा मंचच्या पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले कोल्हापूर येथून अलककार अनुराधा सुभाष तिवारे. अलककार अनुराधा लिहितात, प्लास्टिकचा वापर बंद करण्याच्या उद्देशाने प्लास्टिकच्या बरण्या बाटल्या इत्यादी इत्यादी बाहेर काढून ठेवलं. इतक्यात घर सखी अक्काताई आली. त्या रंगी बेरंगी वस्तू बघून ती पटकन बोलली, वहिनी अहो एवढं समजा टाकणार आहेस, मग म्याने ती माझ्या परपंचाला. तिच्या डोळ्यात तो फक्त तिचा प्रपंच होता, प्लास्टिक नव्हतंच. अलककार अनुवादा, खरंय, अगदी खरंय, लाख बोलाची गोष्ट बोललात. म्हणून तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा. आपण फेकलेली किंवा आपण जी वस्तू त्या ठिकाणी टाकणार असतो तीच कोणाशी कोणासाठी तरी टिकाऊ असते. प्लास्टिक बंदी म्हणजे नक्की काय, ज्या दिवशी आपण घरातून पिशवी घेऊन जाऊ आणि तीही कापडी कागदी, तेव्हा प्लास्टिकच्या पिशव्या बंद होतील. पण मला एकाने प्रश्न विचारला, दूध कशात द्यायचं, मग त्या पॉलिथिनचा आकार ठरलेला आहे. एकाने मला प्रश्न विचारला, जे गरीब त्या ठिकाणी असतात, जे तेल मागतात 10 रुपयाचं 20 रुपयाचं, त्यांना कशात द्यायचं. प्रश्न आहेच, पण तेही भांडं आणू शकतात जर तुम्ही मनावर घेतलं तर, आणि आपण सगळ्यांनी मनावर घेतलं तर. पण अशा वस्तू ज्या आहेत, ज्या त्या फेकल्याच जाणार नाही आहेत, ज्या कोणाच्या तरी कामाला येणार आहेत, अशा वस्तू मात्र ती घेऊन गेली. आणि दुःख किती परवलीचं असतं, कसं पाचवीला पुजलेलं असतं, असाच विचार माझ्या मनात आला. ऐकूया सखी संपदा मंच कोल्हापूर यांची पुढची अलक. अलककार ईशा थोरात लिहितात, रात्री उशिरा ऑफिसमधून कॅबने सीमा घरी निघाली, त्यातच तिचा फोन बंद पडला. सुनसान रस्त्यावरचा अंधार घाबरलेला ती नम्रपणे ड्रायव्हर म्हणाला, ताई सुखरूप सोडतो तुम्हाला. तिला डॅशबोर्डवर ठेवलेल्या महाराजांचा फोटो दिसला आणि ती निर्धास्त झाली. अलककार ईशा त्या महाराजांच्या फोटोला मानाचा मानाचा

महाराज 400 साडेतीनशे 400 वर्षांपूर्वी होऊन गेले, आजही महाराजांची ती उक्ती कृती अत्यंत महत्वाची आहे. परस्त्री माते समान माना हा त्यांचा संदेश अत्यंत महत्वाचा आहे. त्या ड्रायव्हरलाही मानाचा मुजरा, ज्याने त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा अवमान केला नाहीये, तर छत्रपती शिवरायांचे विचार आपल्या अंगात भिनवलेत. त्या प्रत्येक बलात्कारी पुरुषाने या ड्रायव्हरकडून काहीतरी शिकावं, विचार करावा. खूप छान अशा आलं लिहिता, कारण तुमच्या मागे तुमच्या जिजी आहेत. अलंकार स्वप्न ज्या तुम्हाला वारंवार प्रोत्साहन देतात, प्रेरणा देतात, चुकांवर मार्गदर्शन करतात, म्हणून तुम्ही त्यांच्यावर सगळेच भरभरून प्रेम करता. अगदी अलंकार स्वप्नजा तुम्हाला मानाचा मानाचा मुद्रा पुन्हा एकदा. आणि अलंकार दीपा शिंगारे बदलापूर यांची सखी संपदा मंच कोल्हापूर यांच्या वतीने पाठवले शेवटचे अलंक घेऊ. दुर्बीण प्रात्यक्षिक वर्गात औत्सुक्याने मुले ग्रह तारे बघत होते. नीरजला दुर्बिणीतून खूप वेळ आकाशात पाहताना शिक्षकांनी त्याला विचारले, काय शोधतोयस? तो बोलला, माझी देवा घरी गेलेली आई. अलकार दीपा, नका हो अशा आलक पाठवू. माझ्या हृदयामध्ये कालवा कालव होते, आईची आलक आली, आई निवर्तले, आईचा मृत्यू झाला, आई घ निघून गेले आयुष्यातून, आणि मग माझा स्वर कंपित होतो, मला माझ्या आईची आठवण होते. दुर्बिणीतून आई कशी सापडेल? ढगाळ गेलेला चंद्र परत दिसेल, पण माती आड गेलेली आई कशी बरं दिसेल? आई आई म्हणून फोडतो हंबरडा, आई आई म्हणून माझा स्वर होतो कापरा. अलंकार दीपा, भावुक करता हो तुम्ही लोक, खरंच भावुक करता. चला तर वळूया पुढच्या अलंकडे, जी आपल्याला प्रथमच पाठवले गडचिरोली येथून. अलंकार आत्माराम बर्डे. अलंकार आत्माराम, तुम्ही पहिल्यांदाच अलक पाठवलीत, म्हणून अलकची झलक या कार्यक्रमात नवे नवे अलक समूहात तुमचे सहर्ष स्वागत, अभिनंदन. प्रथम अलक पाठवल्याबद्दल स्वागत आहे. अशाच अलक नियमितपणे पाठवत राहा, अलक शिकत राहा आणि अलकच्या कार्यक्रमात भाग घेत राहा. अलंकार आत्माराम लिहितात, ए उठना, दिवस उजाडला, तुला कामावर जायचं नाही का? मी कशाला काम करू? आहे ना माझा हरी, देईल ना तो खाटल्यावरी, त्याने नाही दिलं तर दैव देतील. अरे बाबा, कष्टाविना काहीच मिळत नसतं, मग काम हे करावंच लागणार ना? होय, कष्टावरच देव आणि दैव साथ देत असतात. अलंकार आत्माराम आत्माच बोलला, आणि तुमच्या अलकमध्ये राम आहे, कारण कष्टाविना राम नाही, कष्टाविना त्या ठिकाणी आराम नाही, कष्टाला पर्याय नाही, कष्टाला तरणोपाय नाही. एकापेक्षा एक सुंदर अलक तुम्ही लिहा, अलक लिहिण्याचं तुम्ही कष्ट घ्या. तुम्ही एक उत्तम संदेश दिलात, दमदार अलक तुम्ही ऐकल्यात, तर दमदार अलक तुम्ही सुद्धा लिहाल. आणि एकापेक्षा एक सुंदर अलक लिहून लवकरच अलकच्या कार्यक्रमांवर आधारित, तुमच्या अलकच्या कार्यक्रमावर आधारित अलकचं सुंदरसं पुस्तकही काढाल. लिहित राम, संदेश देत चला. फक्त उत्तम अलक कशी लिहायची याचे वस्तुपाठ मी मगाशी सांगितलं, त्या अलंकाराकडून शिका. अनेक अलंकार आहेत, खरं नावं कमी पडतील. आता सध्या न लिहिणारे काही अलंकार आहेत. अलंकार मयुरेश यांना गुरु माना, अलंकार मयुरेश कडून शिका. बऱ्याच अलंकारांकडून तुम्हाला शिकता येईल, आणि मग तुम्ही चांगल्या अलक नक्की लिहू शकाल, ज्या अलकचा दर्जा तुम्हाला जाणवेल, अनुभवता येईल. वळूया आजच्या अलकची झलक या कार्यक्रमातील शेवटच्या अलककडे. बऱ्याच महिन्यानंतर आपण पूर्ण एक तासाचा अलगचा कार्यक्रम केलाय, अर्थात वेळ मिळत नाही, म्हणून मध्ये मध्ये अर्ध्या पाऊण तासाचा अलगचा कार्यक्रम आपण करत असतो. पण नियमितपणा हा आपल्या अलगच्या कार्यक्रमाचा अत्यंत महत्वाचा गुण आहे, असं अनेक अलगकारांनी ती पोचपावती दिली आहे. ऐकूया 18 जानेवारी 2026 अलगची झलक प्रयोग क्रमांक 188 मधील शेवटचे अलग, जे आपल्याला पाठवले गडचिरोली येथून अलंकार मिलिंद बी खोबराकडे. अलंकार मिलिंद, प्रथमच अलंक पाठवत आहे, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. अलंकची झलक या कार्यक्रमात नवे कुटुंबात सहर्ष स्वागत. अलंकार मिलिंद लिहितात, खूप प्रेम होते एकमेकांवर, सोबत सुंदर कल्पना करायचे, सुख दुःख वाटून घेते. 5 वर्ष घालवली एकत्र, एके दिवशी भेटली एका समारंभात, तिने कटाक्ष टाकला,
एकमेकांना बघितले मात्र अनोळखी व्यक्तीसारखे. तिने माघार घेतली, बोलली नाही काही आणि निघून गेली त्याच्या आयुष्यातून. आताही तो अपेक्षांचे ओझे वाहतोय. अलकर मिली नेमकी चूक कोणाची, त्याची की तिची, की तिने त्याठिकाणी प्रतारणा केली की त्याने प्रतारणा केली, ती बेवफा निघाली की त्याने त्या ठिकाणी धोका दिला, समजायला मार्गच नाही. अनोळखी नजर, यातून बरंच काही खरं म्हणजे सांगण्यात आलं. पण असं होतं, प्रेमात होतं, पण प्रेमात त्या ठिकाणी अपेक्षाभंग झाला, प्रेमभंग झाला म्हणून एकमेकांवर त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप करायचे, बदला घ्यायचा. त्यापेक्षा दोघांनी वेगळी वाट निवडली, दोघंही आपापल्या आयुष्यात सुखी राहिले, खुश झाले, प्रेमाची तिलांजली दिली. त्यागात प्रेम असतं, भोगातच प्रेम असतं असं नाही, नाही म्हणण्यात प्रेम असतं, होच म्हणण्यात प्रेम असतं असं नाही. असा एक चांगला संदेश तुम्ही या अलकमधून दिलात आणि खरंच तुमची अलक दमदार आहे. अगदी तुमच्या अलकमधून प्रेमाचा उत्तम संदेश मिळाला. आजच्या सगळ्याच अलक एकापेक्षा छान होत्या, सुंदर होत्या, मला खात्री आहे. आता प्रतिक्रियारूपी प्रतिसादही चांगला येईल. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा. आरजी जगदीश आज पुरती विश्रांती घेतोय, 25 जानेवारी 2026 ला पुन्हा येईल. धन्यवाद, धन्यवाद.

0: पुणेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।
2: बात पुराणी बड़ी सुहानी मनात खोलवर रुजलेल्या चित्रपट साहित्य संगीत गाणी यांच्या आठवणींचा नॉस्टैल्जिक खजिना
3: बात पुराणी बड़ी सुहानी
2: फक्त रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर संकल्पना आणि सादर करते श्री धनंजय कुलकर्णी।

0: नमस्कार नमस्कार श्रोत्यांनो, मी धनंजय कुलकर्णी पुन्हा आपलं एकदा स्वागत करतो. आपण ऐकत आहात 107.8 रेडिओ पुणेरी आवाज, बात पुरानी बडी सुहानी. मित्रांनो, आपण कालपासून संगीतकार रोशन यांच्या संगीतमय कारकिर्दीचा आढावा घेत आहोत आणि आपल्यासोबत कालच्या प्रमाणे आज देखील साताऱ्याहून जोडले गेले आहेत ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आणि लेखक पद्माकर पाठकजी. पद्माकर पाठकजी, पुन्हा एकदा आमच्या श्रोत्यांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद
0: पाठकजी. आपण काल रोशनजी यांच्या कार्यकिर्दीबद्दल बोलताना साधारणतः 60 दशकापर्यंत आलो होतो आणि त्यानंतर 63 साली एक महत्वपूर्ण त्यांचा सिनेमा आला होता, ज्या सिनेमाला भारतीय चित्रपट संगीतामध्ये वेगळी छाप सोडून दिली होती, तो होता ताजमहल. हा ताजमहल ह्या चित्रपटात वेगळ्या प्रकारची गाणी होती आणि फार सुंदर रीतीने रोशन यांनी त्याला संगीतबद्ध केलं होतं.
1: हो बरोबर.
0: काय सांगाल गाण्याबद्दल, या गाण्याबद्दल काय सांगाल?
1: आपण पहिल्या भागात बघितलं की ताजमहलचं हे गाणं बिनाकाला तर जो वादा किया
0: हे सरताज गीत होते.
1: हा टॉपचं गाणं सांगता येईल आपल्याला की ताजमहल त्याच्यात होतं. आणि दुसरी गोष्ट, ताजमहल मधलं रफीत एक फार सुंदर जो पाहत तुझे मे है
0: तरी तस्वीर में नहीं,
1: तरी तस्वीर में नहीं, हे ताजमहलचं म्हणजे आवर्जून ताजमहल म्हणलं की हे गाणं माझ्या पटकन डोक्यात.
0: त्यात आणखी पण एक गाणं होतं पाव छुले नको.
1: हो पावर शोल नाही
0: पाठकजी, आता कव्वाली पण होती
1: चांदिका
0: बदन, चांदिका बदन सोनिका,
1: चांदिका बदन
0: बरोबर कव्वाली त्यामध्ये होती ती. आणि लताच दुर्मे उल्फत हमे लोग सजा देते है हे गाणं त्यामध्ये होतं. तर एकंदरीत ताजमहल हा ऐतिहासिक सिनेमा जरी असला तरी त्याला संगीत प्रधान सिनेमा म्हणून एक त्याची ओळख झालेली होती.
1: हो बरोबर आहे. आणि ती कव्वाली जी आहे ना चांदिका बदन सोनिकीनं जर, तर त्यामध्ये आशा भोसले, मोहम्मद रफी, मन्नाडे, महेंद्र कपूर असे सगळे हे गायकांना रोशन यांनी वापर करून ती कव्वाली एक फार चांगली बनवलेली होती.
0: आणि साहिरचं काव्य होतं पुन्हा एकदा, साहिर आणि रोशन हे परत एकदा एकत्र आले होते. आणि हे ताजमहलच्या जो वादा किया वो निभाना पडेगा या गाण्याला बिनाकाचं सर्वोत्कृष्ट त्या वर्षाचं पुरस्कार त्या गाण्याला मिळालं होतं किंवा ते टॉपचं गाणं ठरलं होतं.
1: बरोबर बरोबर. आणि धनंजय, तुम्ही मगाशी उल्लेख केला दोनदा असं सांगितलं की साहिर आणि रोशन, तर यामध्ये पुन्हा एकदा रोशनचं ह्यातलं अजून एक मोठेपण की आपल्या काही नवीन चित्रपट प्रेमी श्रोत्यांना कदाचित माहित नसेल तर ते आपण थोडं सांगू इच्छितो. यांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी जे गाणं लिहिलेलं असतं एखादं, तर त्या गाण्यातले शब्द सहजासहजी कधी बदलायचे
0: नाही. बरोबर.
1: आणि ते जे आहे मी जे लिहिले हे तुम्हाला संगीतात बांधता येत असेल तर बांधा, ते बांधा आता त्यांचं थांब सांगणं असायचं. आणि रोशन हे प्रत्येक वेळेस त्यांच्या या कसोटीवर उतरले. त्यांनी साहिरनं लिहिलेलं होतं ते त्यांनी सुंदर संगीतात कसं बांधता येईल ते प्रत्येक वेळेस बघितलेलं आहे. त्यामुळे साहित्या बरोबर संगीतकाराची जोडी राहणं म्हणजे हे रोशन यांच्यामधल्या प्रतिभावान संगीतकार म्हणून जो आहे तो भाग किती महत्वाचा आहे,
0: त्यामुळेच ते शक्य झालं त्यांना ते. पाठकजी, याच वर्षी म्हणजे 1963 साली दिल ही तो है हा राज कपूर आणि नूतन यांचा एक चित्रपट आला होता.
1: बरोबर.
0: हा तर या चित्रपटातल्या गाण्यांबद्दल काय सांगा रोशनच्या?
1: हा दिल ही तो है म्हटलं तर काय, ती एक मुळात दिल ही तो है ही एक प्रेमकथाच होती.
0: हो.
1: आणि त्यामुळं आवश्यक असणारी जी प्रेमकथेच्या अनुषंगानं असणारी जी गाणी आहेत ती होती त्यामध्ये. तुम मगर मुझको ना चाहो तो कोई बात नहीं वगैरे ही राज कपूरच्या ह्यासाठी म्हणजे मुकेशचा आवाज वगैरे वापरून दिलेली गाणी. परंतु दिल ही तो हैचा उल्लेख जर करायचा झाला तर मी रोशन यांचा विचार करायचा झाला तर मी दिल ही तो संदर्भात असं सांगू इच्छितो की यामध्ये एक शास्त्रोक्त ह्याच्यातलं गाणं त्यांनी दिलेलं होते दिल ही तो हैला,
0: लागा चुनरी
1: लागा चुनरी मेदा
0: भैरवी राग परत.
1: हा, हे म्हणजे खरं शास्त्रोक्त गाणी जी दिली जातात त्यामध्ये त्या संगीतकाराचा तितका त्यातला जाणकार असेल, अभ्यास असेल तर ते शक्य होतं. आणि इथं या लागा चुनरे में दास हे जे गाणं आहे ते पुन्हा एकदा इथं साहिरच आहे, तिथं
0: संगीतकार
1: साहिर. आणि पुन्हा हे जसं रोशन यांचं कौशल्य आहे तसं ह्या गाण्याच्या बाबतीत साहिर यांचंही कौशल्य आहे. तर मुळात लागा चुनरी में दास हे आहे ना ते अध्यात्मातल्या किंवा तत्वज्ञानातल्या भागातलं एक गाणं आहे, त्याचा एक फार वेगळा आहे. मग ते माझं माहेर कोणतं आहे, मी इथं राहायला आले, मी माझ्या वडिलांच्याकडे जायचे, ही नुसती एखादी तरुण कोणी म्हणत नाही, तर हे आपल्या सगळ्या मानवांना उद्देशून अशा पद्धतीनं ते गाण्याचा स्वतंत्र भाग आहे. की माझ्यातून काही चुका झाल्या असतील तर त्या चुका घेऊन मला तिथं जायचं नाही, सुंदरी मी दाग छुपावू कैसे. आणि मला या अनुषंगाने धनंजय आगवतून सांगावतं वाटतं की साताराच्या जिल्हा कारागृहात माझे मित्र हेमंत जाधव यांच्याबरोबर आम्ही एक कार्यक्रम केलेला होता गाण्याचा सगळ्या कैद्यांच्या पुढे. आणि त्यावेळेस हेमंत जाधवनं हे गाणं म्हणलं तर लागा चुनरी मी दाल. ह्याच्या आधीचा हा जो सगळा काही खुलासा आहे या गाण्याचा आम्ही त्या मुद्दाम कैद्यांच्या पुढे केलेला होता की एखादा थपका तुमच्यावर पडला असेल तर ह्याच्या पुढे जीवन सुधारा. आता डाग घेऊन आपल्याला परमेश्वराच्या पुढे जायचं नाहीये. नंतर शेवटी
0: मला म्हणजे कधी कधी साहेबची पण गंमत वाटते, साहेबने भगवद्गीता वाचली होती की नाही माहित नाही, अध्यात्म आपलं वाचलं होती की नाही
1: माहित
0: नाही, म्हणजे अगदी इतकं छान त्यांनी घेतलेलं अगदी हे या गाण्यामधून तसं. आणि म्हणणारे तर अगदी सुंदर
1: प्रश्न त्यातले जे सगळे बारकावे आहेत ते सगळे लागा चुनरे मी दाखे कसलेल्या गायकाचं गाणं आहे खरं. आणि रोशनी ते संगीतात बांधले म्हणजे रोशनी तितकी तयारी म्हणायला हरकत नाही,
0: त्याशिवाय एवढे गायकाकडून घेऊन घेऊ शकणार नाही. आशा भोसलेच्या आवाजात एक कव्वाली राग आहे, कव्वाली आणि यमन राग हे परत एक वेगळं कॉम्बिनेशन. निगाहे मिलाने को जी चाहता है,
1: निगाहे मिलाने को जी चाहता है,
0: फार सुंदर अगदी कव्वाली होती ती. आणि मुलांची आदायची फार छान होती. या सिनेमामध्ये असं उचकीचं एक त्यांनी फील दिलं होतं त्या गाण्यामध्ये, तुम्हारी मस्त नजर.
1: तुम्हारी मस्त नजर एक वेगळं, राज कपूरचा तो चेहरा एकदम वेगळा, निश्किलपणा जो म्हणतात
0: तसा. आणि यात आणखी एक गाणं तर यू ही दिल्ले चहाचा ओला रुलाना, हे पण खूप छान गाणं होते त्यामधलं.
2: थोडं म्हणजे सगळं छान संगीत असून सुद्धा चित्रपटाला अपेक्षित असं यश त्या काळात मिळालेलं
1: नाही. म्हणजे तिथं वास्तविकता तसं काही हे कपूर होते, नूतन होते, दोघेही अभिनयातले म्हणजे
0: प्राण होते त्यामध्ये, प्राण होते
1: त्यामध्ये. पण काही काही सिनेमांच्या नशिबात त्याबद्दल
0: कदाचित
1: झालं का काय काय कळलं नाही.
0: पण मला वाटतं पाटील हे सिनेमे नंतर सेकंड टाइमला चांगले चालले होते बरं का, कारण मी दिल ही तो आहे मी हा सिनेमा मला वाटतं 80 दशकामध्ये पाहिला होता. आणि गाण्याला लोकांनी खूप शिट्टे मिट्टे वाजवले होते त्या गाण्याला.
1: मी चौऱ्याहत्तरला मी मॅटिनेला पिक्चर पाहिला येतो
0: बरोबर,
1: मॅटिनेला तो फार फुल गेलेला सिनेमा.
0: त्यामुळे भले त्या रिलीज झाल्यानंतर त्या सिनेमाला यश जरी मिळालं नसेल तरी नंतर मात्र तो कालोघात जेव्हा जेव्हा रिपीट रनला येत होता त्यावेळेला तो छान धंदा केला असेल.
1: चांगले म्हणजे त्याने लोकप्रियता चांगलीच मिळवली,
0: लोकप्रियता चांगलीच मिळवली तुम्ही. यानंतर त्यांचा जो रोशन यांचा जो अगदी केदार शर्मा यांचा सिनेमा आहे खरं तर चित्रलेखा, यात्रा गुप्तकालीन वातावरण सगळं त्यातली गाणी, साहिर यांनी उर्दूचा एकही शब्द न येता शुद्ध हिंदीमध्ये लिहिलेलं गाणं त्यांनी, मन रे तू काहे ना धीरे धीरे
1: धीरे. पुन्हा एकदा माझ्या साहित्याचं वैशिष्ट्य म्हणलं ते हेच होतं, एवढा अध्यात्मतेनं तो सांगतो ते चित्रलेखामधलं. आणि अजून एक लता मंगेशकरने गायलेलं होतं गाणं जोगी रे जाओ तुम जो ये है प्रेमी
0: हो
1: की नगरी.
0: हो हो अगदी छान होता आणि संसार से भागे फिरते हो भगवान को क्या तुम पाओ
1: बरोबर एक तपस्या है
0: हो हो
1: त्याग के नारे क्या जानो काय रचना आहे त्या एक
0: तत्वज्ञानाचं खूप त्यामुळे हे होतं आणि त्याला कुठे म्हणजे शब्दाला बाधा नाही देता येणे इतकं सुंदर रोशनीने संगीत दिलं होतं. आणि तुम्ही जर सांगितलं की अमिन साहेबांना आवड गाणं दिलं होतं मला रे तू काहे ना धीर
1: ह्याच
0: चित्रपटातलं गाणं होतं. पण कुणाला तोच मित्रलेखा इतका परत छान चित्रपट असून अमर प्रदेशवर
1: पौराणिक वेशभूषा प्रधान सिनेमे म्हणतात ना त्या पद्धतीनं तो चित्रपट ना त्या कारणानं जरा ते वेशभूषा प्रधान असे एक शिक्के पूर्वी मारले जायचे ना स्टंटपट वेशभूषा सामाजिक तसा तो वेशभूषा प्रधान सिनेमा. वेशभूषा प्रधान सिनेमे फारसे तरी चालल्याचं म्हणजे लक्षात येत
0: नाहीये. खरंच पाठकजी आता मला ब्रेक घ्यायला लागेल, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण पुन्हा एकदा रोशन यांचं एक 60च्या दशकातलं गाणं ऐकूया.
1: चालेल चालेल.

0: रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा।
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आपण ऐकत आहात 107.8 रेडिओ पुणेरी आवाज आणि आपला कार्यक्रम आहे बात पुरानी बड़ी सुहानी। आज आपल्या सोबत ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आणि लेखक पद्माकर पाठनजी आहेत, जे आपल्याला संगीतकार रोशन ज्यांचा जन्मदिन 2 दिवसापूर्वीच झाला तर यांच्याबद्दल आपल्याला सांगतायत। आणि पाठनजी, आता आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी चित्रलेखा या
2: चित्रपटाबद्दल
1: बोलत होतो, त्यातल्या गाण्यांबद्दल बोलत होतो। यानंतर एक मुस्लिम सोशल त्यांची मूवी आली ती बहुबेगम,
2: बहुबेगम
1: आणि यामध्ये परत हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक, खुदा करे की कयामत हो और तू आए।
2: हो, तोही पुन्हा पोशाखी चित्रपट होता,
1: बहुबेगम मुस्लिम सोशल सिनेमा होता, त्यामुळे त्यातल्या कव्वाली वगैरे सगळं त्यामध्ये असा ठासून मसाला भरला होता। आणि फार सुंदर हे गाणं तर खूपच सुंदर, हम इंतजार करेंगे तेरा
2: कयामत इंतजार करेंगे, फार सुंदर।
1: हा, काय सांगाल याचा गाण्याबद्दल किंवा या चित्रपटाबद्दल?
2: पुन्हा एकदा तेच आता हे दिसून येत आपल्याला असं की मुस्लिम सोशल कथानक असू दे, नाहीतर आपल्याकडचं एखादं पौराणिक कथानक असू दे किंवा सामाजिक असू दे, रोशनने ह्या त्या अनुषंगानं ती गाण्यांचे जे संगीत आहेत ती निवडली, म्हणजे हिथंच रोशन यांचा म्हणजे विविधता दिसून येते त्यांच्या संगीतात।
1: याच काळामध्ये नई उमर की नई फसल हा एक सिनेमा आला होता, ज्याला नीरज यांचं मला वाटतं पहिल्यांदाच सिनेमा होतो, आणि त्यातलं कारवा गुजर गया हे जे गाणं आहे, ह्या गाण्याबद्दल काय सांगितलं? अतिशय सुंदर गाणं आहे
2: कारवा गुजर गया, म्हणजे नीरजनी खरंच लिहिलेलं ते गीत नाही तर ते काव्य आहे,
1: कविता आहे।
2: सामान्यपणे आपण सिनेमातली जर गाणी बघितली तर त्याला ध्रुवपद असतं, नंतर एक कडव असतं,
1: बस
2: परंतु ही जी अखंड कविता आहे नीरज यांची लिहिण्याचीच ती पद्धत अशी होती,
1: म्हणजे
2: आपल्याला गॅमलर मधलं देवानंद गाणं आठवलं, तर ती गाणी जी आहेत की नाही ते प्रेम पुजारी मधलं, मी गॅमलर
1: मधलं शायर
2: ते गाणं काय किंवा आता हे नई उमर की नई फसल मधलं स्वप्न झरे फुलते मीत चुके शुभलते लुटते सिंगार सभी आगते बघुलते, आता ही जी आहे ती कंटिन्यू आहे, म्हणजे काव्य
1: आहे
2: त्याला संगीतात बांधणं, हे म्हणजे एक संगीतकारा पुढे आव्हान असतं खरं सांगायचं,
1: कारण
2: ठराविक तुम्ही एक द्रोहपद लिहिलं मग कडवं लिहिलं की ते पुन्हा द्रोहपदावर या ते कोळवा पुन्हा कडव्याकडे जावा, ते संगीत एकपरी ते सुद्धा सोपं नाहीये, ते सुद्धा अवघड आहे, पण त्याच्यापेक्षा हे काव्य संगीतात बांधणं हे अवघड आहे। आणि नीरज यांची ही गीत विशेष करून या नई उमर की नई फसल मधलं ते गाणं हे आपण जर बघितलं तर ते खरोखरच म्हणजे रोशन यांचं कौतुक वाटते, किंबहुना एका उद्ध्वस्त अपयशी जीवनाची सगळी वाताहत कशी झालेली आहे जीवनाची, तर हे सगळं नीरजनी काव्यात हे केलं
1: मांडलं होतं
2: आणि मांडलेलं होतं, आणि ते काही रोशननी संगीत देत असताना ते सगळं हे व्यवस्थित त्या अनुषंगानं संगीत दिलेलं आहे, त्यातले मधले पीसेस काय किंवा टोटल पुढची पुढचे जसं ते एक एक पुढचे प्रत्येक पदर उलगडत जातात आणि त्यामुळे त्या गाण्याचा एक प्रभाव, अर्थात हे रोशन यांचं भाग्य तितकंच की मोहम्मद रफी सारखा गंधर्व जिथं त्यांना भेटलेला आहे, त्या गाण्याने तिघांच्या ह्याच्यातनं निर्माण झालेलं ते एक अप्रतिम काव्य आहे।
1: आज हा चित्रपट कोणाच्या लक्षात पण नाही,
2: राजीव म्हणून तो सुद्धा
1: कोणाला माहित नाही, पण हे गाणं मात्र अजूनही जाणकार
2: ते गाणं आणि ते संगीत आणि तो आवाज,
1: हो हो हो,
2: हेच त्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे।
1: तुम्हाला सांगतो, आमचे एक मुंबईचे लेखक आहेत, त्यांनी उरले केवळ गाणे म्हणून एक पुस्तक केलं होतं, की अशा असे काही गाणे त्यांनी शोधून काढले की त्या चित्रपटाची फक्त ती एक आठवण उरलेली आहे फक्त, त्यात त्यांनी ह्या गाण्याचा समावेश केलेला आहे।
2: बरोबर,
1: स्वप्न घरे फुल असे नई उमर की नई फसल, आता कोणाला सिनेमा आठवत पण नाही गाण्याचा गेला, पण हे झालेलं गाणं मात्र अजून सुद्धा लक्षात येईल लोकांचं। हा बोला,
2: रोशन यांचं संगीतकार, मला असं वाटतं की रोशन यांचं संगीतकार या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर एखाद्या संगीतकाराचं काय मोठेपण असतं, काय वेगळेपण असतं, तर तो जो काव्याचे किंवा गाण्याचे गीतांचे वेगवेगळे प्रकार जे हाताळतो आणि ती गाणी कशी छान छान तयार करतो त्यातून हे आहे, आणि या दृष्टिकोनातून एक रोशन यांच्या जर कारकिर्दीवर आपण एक दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला असं दिसून येतं की आपण प्रेमगीत ही रोशनीनी दिलेली आहेत. आपण आता मगाशी आरती मधलं बघितलं किंवा किती के नजर का मस्त इशारा आहे प्रेमगीत या स्वरूपातली अशी त्यांची गाणी आहेत. विरहगीती मधलं बघा उपासनी मजबूर नवबहार मध्ये लताचं गाणं आहे. अजित शुक्रामध्ये सारी सारी रात तेरी याद असत आहे. म्हणजे विरहगीत या स्वरूपातली जर बघितली तर तसंच नंतर द्वंद्वगीत जर बघितली तर ती द्वंद्वगीत पण आपल्याकडे रोशनीने दिलेली आहेत. करून त्यांचं जर आपण द्वंद्वगीत बघितलं आपण मगाशी आरती मधलं पार पारत होते त्या वगैरे या स्वरूपातली अजून काही द्वंद्वगीत आपल्याला त्यांची छान दिसतील. वादा की यार निभाना पडेगा तर भजन हा जो प्रकार आहे तर तो टक्साल म्हणून सिनेमा होता. त्यातलं बिजके नंदलाल राधा के साबरिया तब दुःख दूर होय जब तेरा नाम लिया अशा स्वरूपातली ती रचना होती. लता मंगेशकरांनी गायलेलं सुंदर गाणं आहे
1: श्रीकृष्णांचं
2: त्या स्वरूपातलं. आणि पारंपरिक भक्तिगीत म्हणाल तर नवबहार मधलं मगाशी हरारी माहितो प्रेम दिवाणी
1: आणि
2: गझलचा मगाशी तुम्ही केलेला बाबर मधला गझल तर गझल स्वरूपातलं काव्य आहे ते सलामे हजरत कबूल करलो असू दे किंवा अन्य अजून त्यांची गझल आहेत. नंतर मुजरा हा एक प्रकार असतो म्हणजे कोठीवरचे जे आहेत त्यामध्ये ममता सिनेमामध्ये चाहे तो मोरा जिया लता मंगेशकरनी गायलेलं गाणं आहे.
1: ममता बद्दल आपण पुढच्या भागात बोलणार आहोत.
2: प्रकार आहेत
1: सगळे हाताळले प्रकार
2: सगळे सगळे म्हणजे हास्यगीत म्हणून सुद्धा धोतीवर पतलून मे एक दिन हुई लढाई किशोर कुमार रफी आणि राम कमलानी यांनी गायलेलं गाणं आहे
1: बघा. बरोबर
2: एकदम वेगळं गाणं आहे फारसं ऐकत नाही
1: आणि पूर्वी रेडिओ सिनेमा एक अनोखे बोलणं आवाज असायला तशी जो दोन तीन गाणी रोशन यांनी सुरुवातीच्या काळात दिलेली
2: हो हो अनोखे अनोखे बोलची आहे.
1: हा मला विचारायचं होतं की रोशन यांचा संगीतमय प्रवास जो होता ना त्यामध्ये खूप संगीतकारांसोबत त्यांनी काम केले. इंदिवर असेल राजा मेहंदी अली खान असेल साहिल गाणी मजरू असेल गीतकारांबद्दल बरोबर तर आनंद बक्षी यांना देखील ब्रेक पहिला रोशन यांनी दिला होता.
2: देवर
1: मधलं गाणं ते
2: म्हणजे आनंद बक्षींचं बाहेर होणे मेरा चमन छोटं आहे त्याच्यावर खरं सांगायचं विश्वास बसत नाही परंतु आहे परंतु बरं का धनंजय तुम्ही आता वेगवेगळ्या गीतकारांच्या बरोबर बोलताय ना तर रोशन यांच्या जीवनात असं घडलेलं आहे की काही संगीतकारांच्या बरोबर रोशन यांचं नाव पण आहे.
1: म्हणजे
2: सिनेमाला दोन संगीतकार म्हणजे रोशन यांच्या कारकिर्दीचा जर आपण एकूण आढावा घेतला तर एकूण त्यांनी जवळजवळ 57 सिनेमांना संगीत दिलेलं
1: होतं
2: आणि त्यातले 4 चित्रपट असे होते की त्यातलं एखादं गाणं त्यांनी केले किंवा 3-4 गाणी केली त्याने राहिलेलं दुसऱ्या संगीतकारानं केलेलं आहे. आणि 1953 फिरदौस म्हणून सिनेमा होता तर त्यातली 3-4 गाणी त्यांनी केली राहिलेली गाणी रॉबिन चटर्जीने केलेली होती.
1: बरोबर
2: काय त्यात घडलं असं काय माहित नाही आता नेमकं निर्मात्यांनी बदललं त्यांना का काही कळत नाही किंवा ते काही करू शकले नाही. त्या 53 साली गुनाह नावाचा सिनेमा होता त्यातलं एकच गाणं रोशननी केलेलं होतं पण बाकीची स्नेहल भाटकरनी केलेली होती.
1: बरोबर
2: आणि 1954 मेहबूबा नावाचा चित्रपट होता त्यातली जवळजवळ 2-3 गाणी त्यांनी केली राहिलेली गाणी ओपी नय्यर यांनी केली.
1: बर
2: आणि सगळ्यात शेवटचा सिनेमा जो रोशन यांचा म्हणला जातो की दूर नाही मंजिल म्हणून तर त्यातलं फक्त एकच गीत रोशन यांनी केलं होतं आणि राहिलेले मग त्यांच्या त्यानंतर राहिलेले सगळी गाणी शंकरजी किशनजीची पूर्ण केलेली होती. असे म्हणजे काही संगीतकारांच्या बरोबर रोशन आपल्याला दिसलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट संगीतकारांचं मी वैशिष्ट्य म्हणतो मगाशी सांगितलं होतं पार्श्वसंगीत खास हे गाणी तर आपण बघतोच आहे ही चालू पण पार्श्वसंगीताच्या साठी तुम्ही नवबहार रागरंग बर्तन किराग ममता हे सिनेमे खरंच आवर्जून बघितले पाहिजेत. केवळ पार्श्वसंगीत रोशननी कसं छान दिले त्या प्रसंगात फार सुंदर आहे. म्हणजे हे रोशन यांचा विविधता जी बघायला मिळती त्यांच्यातल्या संगीतकाराचं म्हणून जे वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळतं ते अशा वेगवेगळ्या ठिकाणून बघायला मिळतं.
1: पाठकजी आपण आता ब्रेक घेऊयात. आपण आता ब्रेकची वेळ झाली माझी आणि आपण त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये रोशनचे राहिलेले ममता आणि अनोखेदास हे जे सिनेमे आहेत याबद्दल बोलूयात. आपण कुठेही जाऊ नका ऐकत आहात आपण 107.8 रेडिओ FM वर बात पुराणी बडी सुहानी.

0: कुठेतरी आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा।
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आपण संगीतकार रोशन यांच्या संगीतमय कार्यकिर्दीबद्दल गप्पा मारत आहोत। माझ्यासोबत गप्पा मारायला साताऱ्याहून खास पद्माकर पाठकजी आहेत। पद्माकर पाठकजी चित्रपट अभ्यासक आहेत, लेखक आहेत। पाठकजी, आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत आणि या काळामध्ये 60s पूर्वी म्हटल्यासारखी की रोशन यांनी खूप छान संगीत दिलं होतं 60s आणि याचाच संत 1966 सिनेमा आला होता ममता। तर ह्या ममता मधली एकूण एक गाणी खूप गाजली होती त्यावेळेला। तर त्यातलं रहे ना रहे हम हे जे गाणं आहे, ज्या गाण्याला आज सुद्धा लोकांना खूप आवडतं गाणं, तर ह्या चित्रपटाबद्दल आणि संगीताबद्दल काय सांगा?
2: ममताची जी गाणी आहेत ती खरोखर म्हणजे रोशन या जणू काय 67 त्यांचा मृत्यू झाला आणि 66 त्यांनी हा सिनेमा त्यांचा आलेला आहे। तर ते जणू काय सांगून गेले की रहे ना रहे हम या जगात राहू का नाही राहू आम्हाला माहित नाही, परंतु आमच्या कलेच्या माध्यमाद्वारे आम्ही राहू हे म्हणजे इथं मजरूंतही ती रचना अर्थात चिंतित आणि योगानंद त्याला दिलेलं संगीत आणि योगानंद लता मंगेशकरांचा आवाज हा सगळा एक पूर्ण कांचन योग असलेला ममता नावाचा चित्रपट होता। आणि यामधली जी गाणी आहेत ही सुद्धा रोशनने आपल्या संगीतानं एक प्रत्येक गाण्यात एक वेगळं वैशिष्ट्य हे मला वाटतं सांगता येईल।
1: मला वाटतं छुपा ले यूं दिल में प्यार मेरा हे हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांचं गाणं जे आहे हे सुद्धा फार सुंदर फार दर्जेदार असं गाणं आहे,
2: एकदम पंथ गतीतलं गीत। आणि हेमंत कुमार यांचा म्हणजे एक गाभाऱ्यात येणारा आवाज तो म्हणतात धीर गंभीर आवाज
1: बरोबर।
2: आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा हे गाणं लिहित असताना सुद्धा तसं पूर्णपणे भरपूर कडवी ओळी लिहिल्यात अशातला भाग नाही, एक प्रतिकात्मक जे सांगितलेलं आहे तर ते या गाण्यामध्ये मजरूनी मांडलेलं आहे। आणि ते संगीत बंद करत असताना खरोखर म्हणजे रोशन यांचं खास वैशिष्ट्य या गाण्यातनं आपल्याला दिसून येतं। आणि आजही मला या गाण्याची एक लोकप्रियता अशी सांगायची की आजही हे गाणं आवर्जून म्हणलं जातं, अर्थात ते नवीन गायक म्हणत असतात ते हेमंत कुमारच्या जवळपास पोहोचू शकत नाहीत हा भाग सगळा वेगळा, परंतु रोशन यांचं संगीत आणि मजरूचे जे शब्द आवर्जून आजही
1: आणि या गाण्यामधले मंदिरातील घंटेचा आवाज असेल किंवा सुरुवातीला मंदिराचा आवाज असेल तो फार अभ्यास करून गाण्याला संगीत त्यांनी दिलेलं होतं रोशन यांनी। म्हणजे प्रत्येक गाण्याला तो संगीत देताना इतका विचार संगीतकार अलीकडे कोण करत असेल माहित नाही, पण रोशन अतिशय अगदी बारकाईने या गोष्टीकडे पाहत होते।
2: बरोबर आहे
1: पाठकजी, यानंतर दुर्दैवाने रोशन यांचा शेवटचा सिनेमा जो ठरला अनोखी रात,
2: हो अनोखी रात,
1: हा तर ह्या चित्रपटाचं संगीत देत असतानाच त्यांचा मृत्यू झाला, तर ह्या चित्रपटाबद्दल काय सांगाल तुम्ही? यातल्या गाण्या अनोखी रात
2: कथानक एकदम तर वेगळंच होतं।
1: हो हो हो।
2: आणि दुसरी गोष्ट आपण जे ओरे ताल मिले नदी के जल मेजे एखादं सांगायचं तर एक लोकगीत असल्यासारखं आहे।
1: हो हो बरोबर।
2: लोकगीताला सुद्धा पुन्हा हैरे
1: कोरस दिला त्यांनी छान,
2: म्हणजे ते गाण्याचं जी गोडी आणखीन एखादी वाढती ना एखादी काही गोष्ट त्यातला तो कोरसचा भाग आहे। तसंच तुम्हारी बेटी राज करेगी महलों का राजा मीना एकदम एका तरुणीचं मनातलं वेगळं त्या मुलीचं मनोगत तिथं व्यक्त केलं गेलेलं आहे। आणि असं ते व्यक्त करत असताना तिथं परत त्याला त्या अनुषंगानं तितकं महत्वाचं संगीत किंवा दुलहन ते तुम्हाला मिलन होगा मन थोडी धीर धर संजय कुमार ते मागं मुकरी पळत वगैरे येतो वगैरे खरंच म्हणजे एकदम वेगळंच ते तिन्हीची संगीत म्हणजे तिन्ही गाण्यांची तुम्ही संगीत बघा की त्यातला जो भाव आहे त्या गाण्यातला आशय आहे त्या अनुषंगानं किती त्यांनी ते मग गाडीच्या गुंगरांचा आवाज वगैरे हा जो भाग आहे सगळा घेतलेला आहे। अनोखी रात म्हणजे ती अनोखं संगीतच आहे, अनोखी रात आहे संगीत पण आहे।
1: आणि गंमत म्हणजे काय झालं की रोशन यांचं दुर्दैवाने निधन झालं हृदयविकाराने आणि त्यातलं जे तुम्हारी बेटी राज करे

0: त्या गाण्याची ट्यून तयार होती पण गाणं रेकॉर्ड व्हायचं राहिलं होतं. आणि हे गाणं मग रोशन यांची पत्नी इरा यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आणि त्यावेळेला सगळे वादक असतील ते सगळे भाऊक झाले होते खूप. आणि एक ट्रिब्यूट ज्याला म्हणतो आपण ते असं रोशनसाठी त्यांनी दिलं होतं. आणि ह्या गाण्याचं वैशिष्ट्य असेल की 20 वर्षानंतर यांच्या चिरंजीव आणि जे संगीत दिलं होतं राजेश रोशन यांनी खुदगर्ज नावाचा सिनेमा यातून एक गाण्याला पूर्णपणे हीच चाल वापरली होती, वडिलांचीच चाल वापरली. आणि मला वाटतं 16 नोव्हेंबरला दुर्गाने त्यांचं निधन झालं रोशन यांचं. आता जेव्हा आपण मागे येऊन पाहतो ह्या सगळ्या रोशनच्या कार्यकिर्दीकडे तर उणेपूर्वी 18 वर्षाची कारकिर्द यांची फक्त आणि मला वाटतं 56 सिनेमे यांनी फक्त संगीतबद्ध केलेले आहेत. 57 सिनेमे पण इतकं छोटी कारकिर्द असून सुद्धा आज आपण आता बोलता बोलता कितीतरी गाणे आपण सांगू शकतो रोशन यांची. तर एकंदरीत आता तुम्ही तुमची काय कॉमेंट असेल रोशनच्या संगीताबद्दल समकालीन संगीतकारांचा विचार करता?
1: ते तर मी माझं मत सांगतोच आहे, परंतु तुम्ही आता जे सांगत होता त्यांच्या कुटुंबातल्या लोकांच्या बद्दल आणि ते त्याच्यावरून मला एक आठवण अशी झाली की रोशनचा आणि सातारचा संबंध होता. कसं काय माहितीये का, संबंध आला होता, म्हणजे होता नव्हता आलेला होता. राकेश रोशन आहे ना, त्याला सातारच्या सैन्य स्कूलमध्ये भरती केलेलो आणि त्या अनुषंगानं रोशन सातारला येऊन गेलेले होते. आणि आमच्या बाकीच्याकडले वगैरे हाकी कशी ऐकल्या रोशन
0: म्हणलं की
1: ते सातारा आणि राकेश रोशन संबंध माझ्या आपल्या गावात येऊन गेलेला एवढा मोठा कलावंत होता सुदैवानं आम्हाला जेवढं घेतलं हे नव्हतं त्यावेळेस म्हणजे दडपडलं असतो भेटायला अगदी.
0: आणि रोशन यांचं पत्नीशीच ते संबंध होते, ते खूप प्रेमाचे होते. प्रत्येक गोष्टीत घरी आले की ते सांगत होते कुठलं गाणं केलं काय केलं ते. त्यामुळे त्यातल्या बारीक सारीक जागा सुद्धा इरा यांना ठाऊक असायच्या. आणि मला वाटतं ही इरा जी होती ही आकाशवाणीवर नोकरीला होती आणि यांची तशी विद्यार्थिनीच होती इनडायरेक्टली होती आणि नंतर तिच्याशी त्यांनी लग्न केलं आणि फार बिचाऱ्याला कमी आयुष्य लाभलं. तसं तर मला मगाचा प्रश्न असा होता की रोशन यांचं तुम्ही आता 50 वर्षानंतर मूल्यमापन कसं कराल इतर समकालीन संगीतकारांशी तुलना?
1: खरं सांगायचं तर इतर संगीतकारांशी तुलना करताना आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस रोशन ज्यावेळेस लोकप्रिय व्हायला लागले किंवा त्यांची गाणी येत होती तर त्यावेळेस शंकर जयकिशनी होते, नौशाद होते, ते रामचंद्र होते, सगळेच ते मंडळी होते. नंतर कल्याणजी आनंदजी पण आलेले आहेत आपण बघितलं तर या सगळ्यांच्या याच्यात रोशननी एक आपलं स्वतःच वेगळेपण जपलेलं होतं आणि त्यामुळे खरं सांगायचं तर फार गाजावाजा वगैरे किंवा ते अशा व्यावसायिक मार्गाला लागले नाही की माझं गाणं या मग ह्याच्यात पहिलं आलं पाहिजे तिथं झालं पाहिजे. आणि तरी कारण खरं त्यांना एक मला असं वाटतं की जेव्हा एखादा कलाकार निर्मिती करतो तेव्हा त्यांना माहीत असतं ते की माझी जी कला असेल तर ती जर खरी ओरिजिनल असेल तर त्याला या अशा बाकीच्या लोकप्रिय होण्यासाठी पहिला नंबर येण्यासाठी काही धडपडीची गरज नाही. ती काळाच्या याच्यावर ठसून राहतोच, त्याचा ठसा उमटलेला राहतोच आणि तो कधी सुटला जात नाहीये. आणि त्या कारणानं म्हणून आपण म्हणतो की आधी सारी सारी रात तेरी याद असताही आपण ऐकतो आणि अक्षरशः आपण शिजून जातो किंवा भाई उमर की नाही फजलचं गाणं ऐकल्यानंतर किंवा मनरे तू काही ना धीरे धरे तर म्हणजे अगदी देवळात सुद्धा गायलं जाणार जाणार गाण्यामेरा ती सगळी ही गाणी आहेत ना की म्हणजे काळावर एक सत्ता उमटवणारी गाणी आहेत. आणि रोशननी हे फार मोठं कर्तृत्व केलेलं आहे. आणि तो एक हल्ला मनाचा कलावंत होता, तो भाऊक मनाचा कलावंत होता, परंतु त्याची कला मात्र जी होती कला मात्र मनावर राज्य करणारी होती, मनावर गारूड करणारी होती. आणि ते गारूड आमच्या पिढीला तर नाही, तुमच्या काय माझ्या काय आपल्या कोणाच्याच पिढीला हे गारूड पुसलं जाणार नाही. रोशनचे हे सगळ्यात मोठं पण आहे. आणि त्या दृष्टिकोनातून रोशनच्या या स्मृतीला मी खरंच अभिवादन करतो. आणि असा संगीतकार म्हणजे स्वतःच्या आपल्या हृदयात ज्या आपण काही चांगल्या गोष्टी जपून ठेवतो तशी त्याची आत्मन ती जपून ठेवण्यासारखीच आहे असं मला वाटतं
0: खरंच. आणि याच नोटवर मला वाटतं श्रोत्यांना आपण कार्यक्रमाचा शेवट करूयात. पद्माकर पाठकजी आमच्या श्रोत्यांच्या वतीने तुमचे मनापासून आभार. खूप तुम्ही रोशनबद्दलची दुर्मिळ अशी माहिती आमच्या श्रोत्यांना ऐकवली. आपण पुन्हा कधीतरी अशाच कुठल्या तरी निमित्ताने कुठल्या चित्रपटाच्या निमित्ताने संगीतकाराच्या निमित्ताने पुन्हा एकदा भेटूयात आपण. आणि मला वाटतं पाठकजी आपला योग लवकर येतो आहे पुढच्या आठवड्यात महमूद यांच्याबद्दल तुमच्याशी बोलणार आहोत. कारण आमच्या डायरीमध्ये आम्ही त्यांची नोंद करून ठेवलेली आहे की पुढच्या आठवड्यामध्ये महमूद बद्दल आपण बोलणार आहोत. तर पाठकजी धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही ऐकत आहात 107.8 रेडिओ पुणेरी आवाज, बात पुरानी बडी सुहानी. थँक्यू.

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद.

नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे रंगनवे या कार्यक्रमामध्ये। मागच्या सत्रात आपण ऐकले की परमात्म्याचे अवतरण शास्त्रांमध्ये असे वर्णन आहे की कच्छ, मच्छ, वराह या अवतारांमध्ये होते आणि आपण चिंतन करावे असंही म्हटलं होतं, कारण जे बोलू शकत नाहीत अशा प्राण्यांच्या द्वारे परमात्मा कसे काय मनुष्य आत्म्यांचा उद्धार करू शकतील। आजकालच्या माणसांना तर किती सांगावं लागतं तरीही ऐकत नाहीत। मग एवढं सांगून न ऐकणारे त्यांना परमात्मा जे बोलू शकत नाही त्यांच्याद्वारे येऊन कसं काय उद्धार करणार। आणि शास्त्रात त्याचं तर खूपच विस्तृत स्वरूपात विवेकशून्य असं घोर अज्ञान आहे। आणि अशा प्रकारे अवतार आणि अवतरणाविषयी भिन्न भिन्न कल्पना गोष्टी निर्माण झाल्यामुळे आत्ता वर्तमान मध्ये वास्तविक परमात्मा अवतरण होणार हे मनुष्यात्म्यांसाठी थोडं जड जातंय ना स्वीकार करायला। अनाकलनीयच आहे, आकलनच करू शकत नाहीत, कारण आधीच इतकं ऐकत आलो, इतक्या कथा, इतक्या गोष्टी, मग खूप प्रश्न निर्माण होतात। आणि म्हणूनच आपल्याला ज्ञानाच्या तिसऱ्या नेत्राने अंधश्रद्धा आणि आतापर्यंत ऐकलेल्या सर्व गोष्टी त्याचा नीट सारासार विचार करूनच हे सगळं समजून घ्यायचं आहे। त्यासाठीच तर म्हटलं घोर अज्ञान आणि अंधश्रद्धेचे आवरण हटवून ज्ञानाच्या तिसऱ्या नेत्राने ही जी घटना आहे तिला समजून घ्यायचं आहे। आणि त्यामुळे हे कठीणच आहे की किती जण हे समजू शकतील, परंतु मला आशा आहे की तुम्ही नक्कीच ह्याला समजून घेण्याचा प्रयत्न कराल। अवतरणाविषयीचे अज्ञान दूर व्हावे म्हणून भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातील 11व्या श्लोकात महावाक्य आहे की माझ्या सर्वश्रेष्ठ ज्योतिस्वरूपाला न जाणणारे लोक मजला साधारण देहधारी मनुष्य समजून माझी अवज्ञा करतात। हा श्लोक हेच स्पष्ट करतो की असे हे स्वरूप श्रीकृष्णाचे तर नव्हेच, कारण श्रीकृष्ण तर कसे आहेत, देवात्मा। त्यांना आपण कोणत्या स्वरूपात नेहमी पाहिलंय, मोर मुकुटधारी, त्यांच्या हातामध्ये बासुरी असते, त्यांचं पितांबर, इतके सारे अलंकार धारण केलेले, असं कोणी समोर आलं तर कोणीही ओळखू शकेल ना, अगदी अबाल वृद्ध सहजपणे जाणू शकतील। परंतु परमात्म्याला जाणणं इतकं सहज नाही ना, तो ज्योतिस्वरूप आहे, ह्या स्थूल नेत्रांनी तर आपण पाहू शकत नाही। म्हणून तर ज्ञानाच्या तिसऱ्या दिव्य नेत्रांनी आपल्याला परमेश्वराला ओळखायचे आहे। मग भगवद्गीतेतील ह्या महत्वपूर्ण श्लोकाचा जर तुम्ही धागा पकडला तर हाच धागा तुम्हाला परमात्मा अवतरणाविषयीच्या संपूर्ण सत्यापर्यंत घेऊन जाईल। बघा कितीतरी विचार करण्यासारखं आहे की आपण जे गीताशास्त्र वाचतो त्याच्यामध्ये जर हे वाक्य लिहिलं आहे की माझ्या सर्वश्रेष्ठ ज्योतिस्वरूपाला न जाणणारे लोक मजला साधारण देहधारी मनुष्य समजून माझी अवज्ञा करतात, म्हणजे परमेश्वर आले तरीही अजूनही कोणी त्यांना ओळखू शकत नाही। महाच अर्थ झाला ना त्याचा, महाच धागा पकडून आपण आता परमात्मा अवतरणाविषयीच्या संपूर्ण सत्यापर्यंत पोहोचायचं आहे, बरं का बंधूंनो। जर निराकार परमात्मा साकार रूप धारण करण्यासाठी साधारण मनुष्यतनाचा आधार घेत असेल तर त्याचे साकार रूप हे केवळ साधारणतनाद्वारेच प्रकट होत असणार निश्चितच। आता जर साधारण मनुष्यतनाचा आधार घेणार परमात्मा तर त्यांच्याच थ्रू आपल्याला परमेश्वराचं अवतरण समजणार आहे। मग विश्वातील अत्यंत महत्वपूर्ण व कल्याणकारी समाचार हाच आहे की अव्यक्त परमात्मा, म्हणजे व्यक्त असं शरीर जे समोर दिसत नाही, निराकार परमात्मा आपल्या परमधामातून ह्या साकार सृष्टीवर अशाच एका वृद्ध तनाद्वारे अवतरित होऊन व्यक्त अर्थात प्रकट झाला आहे। खूप चांगला समाचार आहे हा
की आता ह्या धर्मग्लानीच्या वेळी जिथे अनेक आस्तिकवादी ज्यांची ईश्वरावर अपार श्रद्धा आहे, ज्यांच्या मनात असे प्रश्न आहेत की देव काय फक्त बघतच आहे, ते नाही, परमेश्वराने अवतरण घेतलेले आहे आपल्या कल्याणासाठी आणि आपल्याला ते ओळखायचे आहे. ज्या साधारण मनुष्यतनात अर्थात शरीर रथात स्वतः भाग्य विधाताच प्रवेश करून मानव मात्राचे सुख शांती संपन्न असे दैवी भाग्य प्राप्त करवून देतो, म्हणून त्याने त्या शरीर रथाला भाग्यशाली रथ असे म्हटले आहे. निश्चितच ना, जी आत्मा त्या तनाचा आधार परमेश्वर घेणार आहे तर ती आत्मा भाग्यशालीच झाली ना. तिचे ते शरीर म्हणजेच रथ आणि ती आत्मा भाग्यवंत, मग भाग्यशाली रथ. मग हा शरीर रथ ज्या साधारण मनुष्यात्म्याचा असतो त्यांचे नाव आहे दादा लेखराज, आणि त्यांचं पूर्ण नाव आहे लेखराज खूबचंदजी कृपलानी. आणि मित्रांनो, आपण त्यांचीच आज गोष्ट ऐकणार आहोत. आता इथे घेते छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका,

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 एफएम। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुनः तुमसे स्वागत करते। ब्रेक पूर्वी मी सांगत होते, परमात्म्याने अवतरण घेण्यासाठी ज्या शरीराचा आधार घेतला, म्हणजे ज्यांना माध्यम बनवले, असे ते साधारण मनुष्यतन, साधारण वृद्धतन, त्यांचं नाव आपण ऐकलं, दादा लेखराज, आणि संपूर्ण नाव लेखराज खूपचंदजी कृपलानी। मित्रांनो, असा भाग्यशाली रथ ना श्रीराम ना श्रीकृष्णाचा, ना कोणा धर्मात्म्याचा, ना एखाद्या संत महात्म्याचा आहे। हा भाग्यशाली रथ आणि ह्याद्वारेच दादा लेखराज हे विश्वातील नंबर वन भाग्यशाली आत्मा कसे काय बनले, ह्याचीच तर अद्भुत कहाणी आपल्याला जाणून घ्यायची आहे। आणि ही गोष्ट आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील। पण प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ह्या संस्थेचे संस्थापक म्हणून पिताश्री ब्रह्मा म्हटलं जातं, त्यांचीच ही कहाणी आहे। तर ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचा हा प्रवास साधारणत 85 वर्षापूर्वी सुरुवात झालेली आहे ह्या प्रवासाला। आणि या ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या स्थापनेसाठी म्हटलं जातं की परमात्म्याला एक नवीन सृष्टी, एक न्यू वर्ल्ड ऑर्डर स्थापनेचा संकल्प आला। गीतेमध्ये जशा प्रकारे वर्णित आहे की जेव्हा परमात्म्याला नवीन सृष्टी रचण्याचा संकल्प आला, त्या संकल्पाचं बीज त्यांनी ब्रह्मा यांच्याकडे दिलं आणि ब्रह्माजींनी संकल्पाने सृष्टी निर्माण केली। आपण म्हणतो ना, ऐकलंय ना, ब्रह्मदेवाने संकल्पाने सृष्टी निर्माण केली। मग जेव्हा असा नवीन सृष्टी रचण्याचा संकल्प ईश्वराला येतो, त्यावेळी या सृष्टीवर कोणती वेळ चालू होती? तर देवी देवतांची सृष्टी नव्हती, असुरांची पण सृष्टी नव्हती, पण मनुष्य सृष्टी होती। की जेव्हा जेव्हा सृष्टीवर घोर धर्माची वेळ चालू होती आणि अशा अधर्माच्या वेळीच परमात्म्याला हा संकल्प आला, अधर्माचा नाश आणि एका सत्य धर्माची पुनः स्थापना करण्याचा। पण परमात्मा स्वतः रचत नाहीत, ते रचयिता आहेत। त्यांना म्हटलं जातं करण करावनहार, म्हणून हे कार्य ते त्यांची रचना, जे आपण ऐकतो त्रिमूर्ती शिव ब्रह्मा विष्णू महेश यांच्याद्वारे ते कार्य करतात की नाही, मग हे ब्रह्मा यांच्याद्वारे नवीन सृष्टीचं निर्माण केल्याचं कार्य ब्रह्मांना दिलं की नाही, म्हणून हे कार्य ते त्यांची रचना ब्रह्माजी यांच्याद्वारे करवून घेतात। आणि त्यांची जीवन कहाणी आज आपण ऐकणार आहोत। मग चला तर जाणून घेऊयात। मग दादा लेखराज यांचा जन्म 1876 सिंध प्रांतातील हैदराबाद शहरात, जे आता वर्तमान काळात पाकिस्तान मध्ये येतं, हैदराबाद सिंध प्रांतातील, त्या कृपलानी परिवारात झाला। आणि त्यांच्या वडिलांचे नाव खूपचंद, म्हणून लेखराज खूपचंदजी कृपलानी। आणि पिता खूपचंद हे एका छोट्या गावातील स्कूलमध्ये मास्टरजी होते। ते मुलांना सांगत, तुम्हाला राजा हरिश्चंद्राप्रमाणे सत्याच्या मार्गावर चालायचे आहे आणि श्रावण बाळाप्रमाणे आई वडिलांची सेवा करायची आहे, असे त्यांचे वडील। आणि ते लहान असतानाच त्यांच्या आईचा मृत्यू झाला होता। अवेळी आईच्या मृत्यूमुळे त्यांना आईचे प्रेम जास्त मिळू शकले नाही। त्यांचे वडीलच त्यांचे पालन पोषण करायचे। ते त्यांना म्हणायचे, लखी बाळा, आज तुझी आई असती तर तुला अशी समजूतदार पाहून खूप आनंदी झाली असती। त्यावर दादा म्हणायचे, बाबा तुम्ही खूप चांगले आहात, मी तुमचे व आईचे सर्व इच्छा पूर्ण करेन। अभ्यासात खूप हुशार, एकाग्रचित होऊन अभ्यास करायची सवय त्यांना बालपणापासूनच होती. त्यांच्या दिवसाची सुरुवात विष्णूच्या भक्तीने व्हायची, हा त्यांचा नित्यनियम होता. घेते इथे छोटासा ब्रेक.

0: नमस्कार, आप उन्हें कहते रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुनः तुमचे स्वागत आहे। ब्रेक पूर्वी आपण दादा लेखराज यांच्या कहाणीला सुरुवात केली ना, ते किती हुशार, एकाग्रचित होऊन अभ्यास करायची त्यांची सवय, आणि विष्णूच्या भक्तीने त्यांच्या दिवसाची सुरुवात व्हायची, आणि मोठ्यांसोबत खूप नम्र व आज्ञाकारी असे ते वागायचे। त्यामुळे गावातील सर्व लोकांचे ते खूप प्रिय होते। त्यांच्यामध्ये असलेल्या गुणांमुळे लोक म्हणायचे, मुलगा असावा तर असा, याला म्हणतात कुलदीपक, ज्याचे संस्कार घराण्याचं नाव मोठं करतील। एकदा त्यांचे वडील खूप आजारी पडले, त्यांना खूप ताप आल्यामुळे ते बेशुद्ध पडले। गावात पुरेशी सोय नसल्यामुळे बालक लेखराज त्यांना शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी बैलगाडीत घेऊन निघाले, पण दुर्दैवाने हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला। त्यानंतर ते त्यांच्या काकांकडे राहू लागले। त्यांचे किराण्याचे दुकान होते, काकांचे, ते किराण्याचे व्यापारी होते। त्यामुळे काका त्यांना म्हणाले, आता अभ्यास खूप झाला, तू मला माझ्या कामात मदत कर। त्यामुळे दादा लेखराज किराण्याच्या दुकानात बसायचे। पण मुळातच दादांचा स्वभाव दयाळू असल्यामुळे कोणी खूप गरीब असेल, त्यांना पाहून त्यांची दयाळू वृत्ती जागृत व्हायची। त्यामुळे कधी कधी ते कोणाला जास्त धान्य द्यायचे किंवा कोणाकडे कमी पैसे असले तर नंतर दे म्हणून त्यांना धान्य द्यायचे। त्यामुळे त्यांच्या दुकानात जास्त लोक येऊ लागली। काकांना संशय आला, मी असलो की गर्दी नसते आणि हा लखी असला तर लोक खूप गर्दी करतात, असे काय आहे? म्हणून एक दिवस काकांनी लपून पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं, याची दयाळू वृत्ती मला महागात पडेल। त्यामुळे काका त्यांना म्हणाले, लखी असं करशील तर लवकरच माझ्या दुकानाचं दिवाळं निघेल। आता तू मोठा झालायस तर तू स्वतःच बघ, आपल्या पायांवर उभा राहा, स्वावलंबी हो। तेव्हा लखी बाबूंनी त्यानंतर हिरे जवाहरात याचा व्यापार सुरू केला। त्यांची पारखी नजर, त्यामुळे हिरा ओळखणे, त्यात कुठे डाग किंवा फ्लो आहे ते लगेचच ते ओळखायचे, अगदी स्पष्ट त्यांना समजायचे। त्यामुळे त्या धंद्यामध्ये त्यांची खूप प्रगती झाली। मग पुढे त्यांचे लग्न यशोदा नामक मुलीशी झाले, जी एका धनाढ्य व्यक्तीची मुलगी होती। अशा प्रकारे लग्न झाले, संसाराला सुरुवात झाली। ते संपन्न परिवारांपैकी एक होते, धंद्यात पण प्रगती होऊ लागली, भक्तिभावनेचे संस्कार पण त्यांचे पक्के होते। त्यांच्या जीवनाचा एक नियम होता, प्रतिदिन गीता पाठ करूनच कोणत्याही कार्यव्यवहाराला सुरुवात करायची। परमेश्वराबद्दलची त्यांची श्रद्धा अपार होती। परमेश्वराच्या शोधात त्यांनी 12 गुरु केले होते, ऐकलं का? गुरु महात्म्यांचं घरी येणं जाणं असायचं, सत्संगाची फार आवड होती त्यांना, त्यामुळे घरात सत्संग असायचा। त्यांचा जो नियम होता प्रतिदिन गीता पाठ करणे, त्यात कधी ते खंड पडू देत नसत। धंद्याच्या निमित्ताने कोणी ग्राहक आला तर पहिले त्याला अटेंड करूया, नंतर धर्म, पूजा पाठ वगैरे, अशी तडजोड ते केव्हाच करत नव्हते। इतकी अपार श्रद्धा, अगाध प्रेम होते त्यांचे परमेश्वरावर। त्यांनी आपल्या सिद्धांत, आपल्या व्हॅल्यूज यात कधीच कॉम्प्रोमाइज केलं नाही। जरी ग्राहकाला बसून राहावं लागलं तरी चालेल, पण गीता पाठ अर्धवट सोडून ते कधीच उठत नसायचे। त्यांच्या दयाळू स्वभावामुळे विशेष प्रसंगी किंवा सणानिमित्त विशेष गरिबांना ते दान करत असत। अशा पद्धतीची दादा लेखराज यांची जीवनशैली होती। हे सगळं करत असताना आतून एक शोध चालू होता, सत्याचा शोध। याच्या पुढे अजून काय? नक्कीच काहीतरी असणार। पाहूया आपण हा शोध कसला पुढच्या भागात। तोपर्यंत इथेच थांबत आहे।

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर आनंदी रहा, आनंद वाटा.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.

मनाचे। आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत। सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा, आनंद लुटा।

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: आइए आइए, दरवाजे पे क्यों खड़े हैं, अंदर आइए. ये घर है मुस्कुराहट का, यहाँ बसती है खुशियाँ. ये है पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं. जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
1: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याच सोबत
2: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
3: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे रंगनवे या कार्यक्रमामध्ये। मागच्या सत्रात आपण ऐकले की परमात्म्याचे अवतरण शास्त्रांमध्ये असे वर्णन आहे की कच्छ, मच्छ, वराह या अवतारांमध्ये होते आणि आपण चिंतन करावे असंही म्हटलं होतं, कारण जे बोलू शकत नाहीत अशा प्राण्यांच्या द्वारे परमात्मा कसे काय मनुष्य आत्म्यांचा उद्धार करू शकतील। आजकालच्या माणसांना तर किती सांगावं लागतं तरीही ऐकत नाहीत। मग एवढं सांगून न ऐकणारे त्यांना परमात्मा जे बोलू शकत नाही त्यांच्याद्वारे येऊन कसं काय उद्धार करणार। आणि शास्त्रात त्याचं तर खूपच विस्तृत स्वरूपात विवेकशून्य असं घोर अज्ञान आहे। आणि अशा प्रकारे अवतार आणि अवतरणाविषयी भिन्न भिन्न कल्पना गोष्टी निर्माण झाल्यामुळे आता वर्तमान मध्ये वास्तविक परमात्म अवतरण होणार हे मनुष्यात्म्यांसाठी थोडं जड जात आहे ना स्वीकार करायला। अनाकलनीयच आहे, आकलनच करू शकत नाहीत, कारण आधीच इतकं ऐकत आलो, इतक्या कथा, इतक्या गोष्टी, मग खूप प्रश्न निर्माण होतात। आणि म्हणूनच आपल्याला ज्ञानाच्या तिसऱ्या नेत्राने अंधश्रद्धा आणि आतापर्यंत ऐकलेल्या सर्व गोष्टी त्याचा नीट सारासार विचार करूनच हे सगळं समजून घ्यायचं आहे। त्यासाठीच तर म्हटलं घोर अज्ञान आणि अंधश्रद्धेचे आवरण हटवून ज्ञानाच्या तिसऱ्या नेत्राने ही जी घटना आहे तिला समजून घ्यायचं आहे। आणि त्यामुळे हे कठीणच आहे की किती जण हे समजू शकतील, परंतु मला आशा आहे की तुम्ही नक्कीच ह्याला समजून घेण्याचा प्रयत्न कराल। अवतरणाविषयीचे अज्ञान दूर व्हावे म्हणून भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातील 11व्या श्लोकात महावाक्य आहे की माझ्या सर्वश्रेष्ठ ज्योतिस्वरूपाला न जाणणारे लोक मजला साधारण देहधारी मनुष्य समजून माझी अवज्ञा करतात। हा श्लोक हेच स्पष्ट करतो की असे हे स्वरूप श्रीकृष्णाचे तर नव्हेच, कारण श्रीकृष्ण तर कसे आहेत, देवात्मा। त्यांना आपण कोणत्या स्वरूपात नेहमी पाहिलंय, मोर मुकुटधारी, त्यांच्या हातामध्ये बासुरी असते, त्यांचं पितांबर, इतके सारे अलंकार धारण केलेले, असं कोणी समोर आलं तर कुणीही ओळखू शकेल ना, अगदी अबाल वृद्ध सहजपणे जाणू शकतील। परंतु परमात्म्याला जाणणं इतकं सहज नाही ना, तो ज्योतिस्वरूप आहे, ह्या स्थूल नेत्रांनी तर आपण पाहू शकत नाही। म्हणून तर ज्ञानाच्या तिसऱ्या दिव्य नेत्रांनी आपल्याला परमेश्वराला ओळखायचे आहे। मग भगवद्गीतेतील ह्या महत्वपूर्ण श्लोकाचा जर तुम्ही धागा पकडला तर हाच धागा तुम्हाला परमात्मा अवतरणाविषयीच्या संपूर्ण सत्यापर्यंत घेऊन जाईल। बघा कितीतरी विचार करण्यासारखं आहे की आपण जे गीताशास्त्र वाचतो त्याच्यामध्ये जर हे वाक्य लिहिलं आहे की माझ्या सर्वश्रेष्ठ ज्योतिस्वरूपाला न जाणणारे लोक मजला साधारण देहधारी मनुष्य समजून माझी अवज्ञा करतात, म्हणजे परमेश्वर आले तरीही अजूनही कोणी त्यांना ओळखू शकत नाही। महाच अर्थ झाला ना त्याचा, महाच धागा पकडून आपण आता परमात्मा अवतरणाविषयीच्या संपूर्ण सत्यापर्यंत पोहोचायचं आहे, बरं का बंधूंनो। जर निराकार परमात्मा साकार रूप धारण करण्यासाठी साधारण मनुष्यतनाचा आधार घेत असेल तर त्याचे साकार रूप हे केवळ साधारण तनाद्वारेच प्रकट होत असणार निश्चितच। आता जर साधारण मनुष्यतनाचा आधार घेणार परमात्मा तर त्यांच्याच थ्रू आपल्याला परमेश्वराचं अवतरण समजणार आहे। मग विश्वातील अत्यंत महत्वपूर्ण व कल्याणकारी समाचार हाच आहे की अव्यक्त परमात्मा, म्हणजे व्यक्त असं शरीर जे समोर दिसत नाही, निराकार परमात्मा आपल्या परमधामातून ह्या साकार सृष्टीवर अशाच एका वृद्ध तनाद्वारे अवतरित होऊन व्यक्त अर्थात प्रकट झाला आहे। खूप चांगला समाचार आहे हा
की आता ह्या धर्मग्लानीच्या वेळी जिथे अनेक आस्तिकवादी ज्यांची ईश्वरावर अपार श्रद्धा आहे, ज्यांच्या मनात असे प्रश्न आहेत की देव काय फक्त बघतच आहे, ते नाही, परमेश्वराने अवतरण घेतलेले आहे आपल्या कल्याणासाठी आणि आपल्याला ते ओळखायचे आहे. ज्या साधारण मनुष्यतनात अर्थात शरीर रथात स्वतः भाग्य विधाताच प्रवेश करून मानव मात्राचे सुख शांती संपन्न असे दैवी भाग्य प्राप्त करवून देतो, म्हणून त्याने त्या शरीर रथाला भाग्यशाली रथ असे म्हटले आहे. निश्चितच ना, जी आत्मा त्या तनाचा आधार परमेश्वर घेणार आहे, तर ती आत्मा भाग्यशालीच झाली ना. तिचे ते शरीर म्हणजेच रथ आणि ती आत्मा भाग्यवंत, मग भाग्यशाली रथ. मग हा शरीर रथ ज्या साधारण मनुष्यात्म्याचा असतो त्यांचे नाव आहे दादा लेखराज, आणि त्यांचं पूर्ण नाव आहे लेखराज खूबचंदजी कृपलानी. आणि मित्रांनो, आपण त्यांचीच आज गोष्ट ऐकणार आहोत. आता इथे घेते छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका,

0: नमस्कार, आप नहीं कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुनः तुमसे स्वागत करते। ब्रेक पूर्वी मी सांगत होते, परमात्म्याने अवतरण घेण्यासाठी ज्या शरीराचा आधार घेतला, म्हणजे ज्यांना माध्यम बनवले, असे ते साधारण मनुष्यतन, साधारण वृद्धतन, त्यांचं नाव आपण ऐकलं, दादा लेखराज, आणि संपूर्ण नाव लेखराज खूपचंदजी कृपलानी। मित्रांनो, असा भाग्यशाली रथ ना श्रीराम ना श्रीकृष्णाचा, ना कोणा धर्मात्म्याचा, ना एखाद्या संत महात्म्याचा आहे। हा भाग्यशाली रथ आणि ह्याद्वारेच दादा लेखराज हे विश्वातील नंबर वन भाग्यशाली आत्मा कसे काय बनले, ह्याचीच तर अद्भुत कहाणी आपल्याला जाणून घ्यायची आहे। आणि ही गोष्ट आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील। पण प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या संस्थेचे संस्थापक म्हणून पिताश्री ब्रह्मा म्हटलं जातं, त्यांचीच ही कहाणी आहे। तर ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचा हा प्रवास साधारणतः 85 वर्षापूर्वी सुरुवात झालेली आहे ह्या प्रवासाला। आणि या ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या स्थापनेसाठी म्हटलं जातं की परमात्म्याला एक नवीन सृष्टी, एक न्यू वर्ल्ड ऑर्डर स्थापनेचा संकल्प आला। गीतेमध्ये जशा प्रकारे वर्णित आहे की जेव्हा परमात्म्याला नवीन सृष्टी रचण्याचा संकल्प आला, त्या संकल्पाचं बीज त्यांनी ब्रह्मा यांच्याकडे दिलं आणि ब्रह्माजींनी संकल्पाने सृष्टी निर्माण केली। आपण म्हणतो ना, ऐकलंय ना, ब्रह्मदेवाने संकल्पाने सृष्टी निर्माण केली। मग जेव्हा असा नवीन सृष्टी रचण्याचा संकल्प ईश्वराला येतो, त्यावेळी या सृष्टीवर कोणती वेळ चालू होती? तर देवी देवतांची सृष्टी नव्हती, असुरांची पण सृष्टी नव्हती, पण मनुष्य सृष्टी होती। की जेव्हा जेव्हा सृष्टीवर घोर धर्माची वेळ चालू होती आणि अशा अधर्माच्या वेळीच परमात्म्याला हा संकल्प आला, अधर्माचा नाश आणि एका सत्य धर्माची पुनः स्थापना करण्याचा। पण परमात्मा स्वतः रचत नाहीत, ते रचयिता आहेत। त्यांना म्हटलं जातं करण करावन हार, म्हणून हे कार्य ते त्यांची रचना जे आपण ऐकतो त्रिमूर्ती शिव ब्रह्मा विष्णू महेश यांच्याद्वारे ते कार्य करवतात की नाही, मग हे ब्रह्मा यांच्याद्वारे नवीन सृष्टीचं निर्माण केल्याचं कार्य ब्रह्मांना दिलं की नाही, म्हणून हे कार्य ते त्यांची रचना ब्रह्माजी यांच्याद्वारे करवून घेतात। आणि त्यांची जीवन कहाणी आज आपण ऐकणार आहोत। मग चला तर जाणून घेऊयात। मग दादा लेखराज यांचा जन्म 1876 सिंध प्रांतातील हैदराबाद शहरात, जे आता वर्तमान काळात पाकिस्तान मध्ये येत, हैदराबाद सिंध प्रांतातील, त्या कृपलानी परिवारात झाला। आणि त्यांच्या वडिलांचे नाव खूपचंद।

उत्तम मिळू शकले नाही। त्यांचे वडीलच त्यांचे पालन पोषण करायचे। ते त्यांना म्हणायचे, लखी बाळा, आज तुझी आई असती तर तुला अशी समजूतदार पाहून खूप आनंदी झाली असती। त्यावर दादा म्हणायचे, बाबा तुम्ही खूप चांगले आहात, मी तुमचे व आईचे सर्व इच्छा पूर्ण करेन। अभ्यासात खूप हुशार, एकाग्रचित होऊन अभ्यास करायची सवय त्यांना बालपणापासूनच होती। त्यांच्या दिवसाची सुरुवात विष्णूच्या भक्तीने व्हायची, हा त्यांचा नित्य नियम होता। घेते इथे छोटासा ब्रेक,

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 एफएम। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे। ब्रेक पूर्वी आपण दादा लेखराज यांच्या कहाणीला सुरुवात केली ना, ते किती हुशार, एकाग्रचित होऊन अभ्यास करायची त्यांची सवय, आणि विष्णूच्या भक्तीने त्यांच्या दिवसाची सुरुवात व्हायची, आणि मोठ्यांसोबत खूप नम्र व आज्ञाकारी असे ते वागायचे। त्यामुळे गावातील सर्व लोकांचे ते खूप प्रिय होते। त्यांच्यामध्ये असलेल्या गुणांमुळे लोक म्हणायचे, मुलगा असावा तर असा। याला म्हणतात कुलदीपक, ज्याचे संस्कार घराण्याचं नाव मोठं करतील। एकदा त्यांचे वडील खूप आजारी पडले, त्यांना खूप ताप आल्यामुळे ते बेशुद्ध पडले। गावात पुरेशी सोय नसल्यामुळे बालक लेखराज त्यांना शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी बैलगाडीत घेऊन निघाले, पण दुर्दैवाने हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला। त्यानंतर ते त्यांच्या काकांकडे राहू लागले। त्यांचे किराण्याचे दुकान होते, काकांचे, ते किराण्याचे व्यापारी होते। त्यामुळे काका त्यांना म्हणाले, आता अभ्यास खूप झाला, तू मला माझ्या कामात मदत कर। त्यामुळे दादा लेखराज किराण्याच्या दुकानात बसायचे। पण मुळातच दादांचा स्वभाव दयाळू असल्यामुळे कोणी खूप गरीब असेल त्यांना पाहून त्यांची दयाळू वृत्ती जागृत व्हायची। त्यामुळे कधी कधी ते कोणाला जास्त धान्य द्यायचे किंवा कोणाकडे कमी पैसे असले तर नंतर दे म्हणून त्यांना धान्य द्यायचे। त्यामुळे त्यांच्या दुकानात जास्त लोक येऊ लागली। काकांना संशय आला, मी असलो की गर्दी नसते आणि हा लखी असला तर लोक खूप गर्दी करतात, असे काय आहे? म्हणून एक दिवस काकांनी लपून पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं, याची दयाळू वृत्ती मला महागात पडेल। त्यामुळे काका त्यांना म्हणाले, लखी असं करशील तर लवकरच माझ्या दुकानाचं दिवाळं निघेल। आता तू मोठा झालायस तर तू स्वतःच बघ, आपल्या पायांवर उभा राहा, स्वावलंबी हो। तेव्हा लखी बाबूंनी त्यानंतर हिरे जवाहरात याचा व्यापार सुरू केला। त्यांची पारखी नजर, त्यामुळे हिरा ओळखणे, त्यात कुठे डाग किंवा फ्लो आहे ते लगेचच ते ओळखायचे, अगदी स्पष्ट त्यांना समजायचे। त्यामुळे त्या धंद्यामध्ये त्यांची खूप प्रगती झाली। मग पुढे त्यांचे लग्न यशोदा नामक मुलीशी झाले, जी एका धनाढ्य व्यक्तीची मुलगी होती। अशा प्रकारे लग्न झाले, संसाराला सुरुवात झाली। ते संपन्न परिवारांपैकी एक होते, धंद्यात पण प्रगती होऊ लागली। भक्तिभावनेचे संस्कार पण त्यांचे पक्के होते। त्यांच्या जीवनाचा एक नियम होता, प्रतिदिन गीता पाठ करूनच कोणत्याही कार्यव्यवहाराला सुरुवात करायची। परमेश्वराबद्दलची त्यांची श्रद्धा अपार होती। परमेश्वराच्या शोधात त्यांनी 12 गुरु केले होते, ऐकलं का? गुरु महात्म्यांचं घरी येणं जाणं असायचं। सत्संगाची फार आवड होती त्यांना, त्यामुळे घरात सत्संग असायचा। त्यांचा जो नियम होता प्रतिदिन गीता पाठ करणे, त्यात कधी ते खंड पडू देत नसत। धंद्याच्या निमित्ताने कोणी ग्राहक आला तर पहिले त्याला अटेंड करूया, नंतर धर्म, पूजा पाठ वगैरे, अशी तडजोड ते केव्हाच करत नव्हते। इतकी अपार श्रद्धा, अगाध प्रेम होते त्यांचे परमेश्वरावर। त्यांनी आपल्या सिद्धांत, आपल्या व्हॅल्यूज यात कधीच कॉम्प्रोमाइज केलं नाही। जरी ग्राहकाला बसून राहावं लागलं तरी चालेल, पण गीता पाठ अर्धवट सोडून ते कधीच उठत नसायचे। त्यांच्या दयाळू स्वभावामुळे विशेष प्रसंगी किंवा सणानिमित्त विशेष गरिबांना ते दान करत असत। अशा पद्धतीची दादा लेखराज यांची जीवनशैली होती। हे सगळं करत असताना आतून एक शोध चालू होता, सत्याचा शोध। याच्या पुढे अजून काय? नक्कीच काहीतरी असणार। पाहूया आपण हा शोध कसला पुढच्या भागात। तोपर्यंत इथेच थांबत आहे